सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर 8 अश्विन शके 1948 अर्थातच 30 सप्टेंबर 2026. श्रोते हो, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेस प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीने.

एफएम 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विरासत, ऐतिहासिक धरोहर और समकालीन उपलब्धियों को 99 स्मृति चिन्हों के माध्यम से प्रदर्शित किया जाएगा। इस संग्रह में आध्यात्मिक कलाकृतियां, पारंपरिक कला, खेल से संबंधित यादगार वस्तुएं और राज्य भर की प्रमुख अवसंरचना परियोजनाओं के मॉडल शामिल हैं। जापान एशियाई खेलों में भारत ने कल महिला 4x400 मीटर रिले टीम स्पर्धा में स्वर्ण और कांस्य पदक जीता। वहीं 4x100 मीटर मिक्स्ड रिले स्पर्धा में भारत ने कांस्य पदक हासिल किया। नीरू ढांडा ने महिला ट्रैप व्यक्तिगत निशानेबाजी स्पर्धा में पहला स्वर्ण पदक जीता। पदक तालिका में भारत 6 स्वर्ण, 21 रजत, 25 कांस्य सहित 52 पदकों के साथ 10वें स्थान पर आ गया है। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और खेल मंत्री मनसुख मांडविया ने पदक विजेताओं को बधाई दी है। भारत और वेस्टइंडीज के बीच 3 मैचों की एक दिवसीय क्रिकेट श्रृंखला का दूसरा मैच आज गुवाहाटी के बरसापारा क्रिकेट स्टेडियम में खेला जाएगा। मैच भारतीय समयानुसार दोपहर 2 बजे शुरू होगा। नेपाल में पिछले सप्ताह हुई तेज बारिश से आई बाढ़ और भूस्खलन में मरने वालों की संख्या बढ़कर 35 हो गई है। पानी का स्तर कम होने के बाद भी पश्चिम नेपाल में भारी तबाही देखने को मिली है। इधर मौसम विभाग ने आज कर्नाटका के भीतरी इलाकों, केरलम, माहे, कारेकाल और पूर्वोत्तर राज्यों में मूसलाधार वर्षा का अनुमान व्यक्त किया है। अगले 3 से 4 दिनों के दौरान रायलसीमा, तमिलनाडु, पुदुचेरी और कारेकल में बिजली चमकने और तेज हवाओं के साथ आंधी तूफान की संभावना है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत चिंतन हा कार्यक्रम। कार्यक्रमात ऐकूया प्रवीण कामठेकर यांच्याकडून त्याग या विषयीचे विचार।
2: श्रोतेहो, आज आपण त्याग या विषयावर माझे विचार ऐकणार आहोत। मानवी जीवनातील सर्वोत्त आणि पवित्र गुणांपैकी एक गुण म्हणजे त्याग। स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी काहीतरी सोडणे किंवा अर्पण करणे ही त्यागाची भावना होय। त्यागामुळे व्यक्तीचे जीवन उदात्त बनते, नाती दृढ होतात आणि समाजात मानवतेचा सुगंध दरवळतो। इतिहासात आणि वर्तमानातही त्यागी वृत्तीमुळे अनेकांनी आपले जीवन लोकहितासाठी समर्पित केले आहे। त्यामुळेच त्याग हा मानवी संस्कृतीचा एक भक्कम पाया मानला जातो। त्याग म्हणजे स्वतःच्या इच्छा, सुख, संपत्ती किंवा स्वार्थ बाजूला ठेवून इतरांच्या भल्यासाठी केलेले समर्पण होय। यात परोपकार, प्रेम, सहानुभूती आणि कर्तव्य भावना यांचा समावेश असतो। खरा त्याग कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केला जातो। त्यामागचे स्वरूप केवळ भौतिक गोष्टीपुरते मर्यादित नसते, तो मानसिक आणि भावनिक स्तरावरही दिसून येतो। एखाद्यासाठी वेळ देणे, स्वतःच्या सोयीचा त्याग करणे, इतरांच्या आनंदासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवून हे सर्व त्यागाचेच प्रकार आहेत। अशा कृतीमुळे व्यक्तीचे मन विशाल होते। कुटुंबात त्यागाची भावना सर्वाधिक दिसून येते। आई वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी असंख्य कष्ट घेतात आणि स्वतःच्या अनेक इच्छांचा त्याग करतात। त्यांच्या प्रेम आणि समर्पणामुळेच मुलांचे आयुष्य घडते। भावंडामध्येही एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती आढळते आणि त्यामुळे कुटुंबातील नाती घट्ट होतात। समाजाच्या पातळीवर अनेक लोक इतरांच्या मदतीसाठी आपला वेळ, श्रम आणि संपत्ती अर्पण करतात। या त्यागामुळे समाजात सहकार्य, विश्वास आणि मानवतेची भावना वृद्धिंगत होते। राष्ट्रासाठी केलेला त्याग तर अत्यंत महान मानला जातो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी असंख्य लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे। त्यांच्या त्यागामुळेच राष्ट्र आज सक्षमपणे उभे आहे। त्याग हा प्रेम, दया, करुणा, सेवा आणि कर्तव्यनिष्ठा या मानवी मूल्यांशी घट्ट जोडलेला आहे। या मूल्यामुळे व्यक्ती अधिक उदार, समजूतदार आणि संवेदनशील बनते। त्यागामुळे नातेसंबंध मजबूत होतात, समाजात एकता निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक समाधान मिळते। मोठी आणि उदात्त कार्य साध्य करण्यामागे त्यागी वृत्ती असते। उलट स्वार्थ वाढला तर दुरावा निर्माण होतो आणि सहकार्य कमी होते। म्हणूनच त्यागाची भावना जपणे अत्यंत आवश्यक आहे। त्याग विकसित करण्यासाठी इतरांच्या गरजांची जाणीव ठेवणे

0: सहानुभूती बाळगणे, सेवावृत्ती जोपासणे, साधेपणा स्वीकारणे आणि कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात स्वार्थी वृत्ती वाढवताना दिसते, तरीही समाजात अनेक लोक निस्वार्थपणे कार्य करत आहेत, त्यामुळे त्यागाची परंपरा अजूनही जिवंत आहे. त्यागामुळे मिळणारे समाधान हे कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठे असते. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन तृप्त होते आणि जीवन अर्थपूर्ण वाटते. एकंदरीत त्याग ही मानवी जीवनाची उंची वाढवणारी भावना आहे. ती व्यक्तीला उदात्त बनवते, समाजात मानवतेचे मूल्य जपते आणि नात्यांना दृढ करते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात त्यागाची भावना जोपासून इतरांच्या कल्याणासाठी योगदान देणे आवश्यक आहे. धन्यवाद.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमात प्रवीण कामठेकर यांच्याकडून त्याग याविषयीचे विचार ऐकलेत. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीत प्रदीप लाड यांचं.

श्रोतेहो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली संत रामदास स्वामी यांची रचना. संगीत दिलं आहे उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर यांनी.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना. संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात केटी शिंदे यांची भक्तीरचना. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आणि श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम प्रसारित होईल. कार्यक्रमामध्ये पावसाचा खंडकाळातील उपाययोजना याविषयीचा कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 6:55 आजचा दिनविशेष, 7:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय, 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा, 8:00 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम, 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतगुंजन, 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन, लेखक आशा भगे, अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं. ऐकूया या कार्यक्रमाचा भाग 10:00 ठीक सकाळी 10:30 10:45 लोकजागर हा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये रवी वाघमारे यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे नम्रता वावळी यांचं. सकाळी 11:00 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम, 12:00 वनिता मंडळ हा आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी ठीक 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:45 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी ठीक 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी ठीक 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15

वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:00 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 10:00 एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाचा दैनंदिन आढावा आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही

0: कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू 8:45 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू रात्री ठीक 9 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू 10 एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाचा दैनंदिन आढावा आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 10:20 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू 11 राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:11. तर अशी होती आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. FM 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला कार्यक्रमात ऐकूया पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना याविषयीचा कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना काही काल आपण ऐकल्यात. मंडळी उर्वरित उपाययोजना आपण आज ऐकूयात. मंडळी पावसाच्या खंडकाळात जमिनीतील ओलावा कमी असल्यामुळं मुळांद्वारे अन्नद्रव्याचं शोषण कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकांची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पोटॅशियम नायट्रेट 1-2% किंवा 0.0050-0.34 अर्थात 1% याची फवारणी 8-10 दिवसाच्या अंतरानं करण्याची शिफारस करता येते. यामुळं पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ शकते. फवारणी करताना पिकांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अन्नद्रव्याची निवड मात्रा आणि फवारणीची वेळ निश्चित करावी. मंडळी पावसाच्या खंडकाळात पिकांवर येणारा जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उपलब्धतेनुसार आणि शिफारशीनुसार बायो NPK, बायोमिक्स, मायक्रोरायझा इत्यादींचा वापर करावा. तसंच शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची भौतिक स्थिती, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. मंडळी पावसाच्या खंडकाळाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे तर पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या हिरव्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळं शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाणी आणि क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचं नियोजन करावं. शक्य असल्यास ज्वारी, मका, बाजरी, चारा गवत, बरसीम, लसूणसारखी योग्य हंगामी चारा पिकं तसंच स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा पिकांची निवड करावी. चारा पिकांची निवड करताना पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि पशुधनाची संख्या विचारात घ्यावी. मुरघास तयार करावे. मंडळी कडबा किंवा वाळलेल्या चाऱ्याचं योग्य आकारात कुट्टी केल्यास त्याचा अपव्यय कमी होऊन पशुधनाला चारा खाणं सुलभ होतं. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कडधान्य वर्गीय चारा यांचं संतुलित मिश्रण करावं. गरजेनुसार पशुवैद्यकीय, पशुपोषण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खनिज मिश्रण आणि आवश्यक पूरक खाद्य द्यावं. कमी पौष्टिक कडब्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया किंवा इतर चारा प्रक्रिया पद्धती वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. चारा साठवताना तो पावसापासून सुरक्षित कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावा. जेणेकरून बुरशी वाढून चाऱ्याची गुणवत्ता कमी होणार नाही.

0: नाही. मंडळी, पावसाचा खंड संपल्यानंतर होणारा पाऊस कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता असल्यानं शेतात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण करणं आवश्यक आहे. शेतातील बांध मजबूत करणं, जलसंधारणाच्या सऱ्या, चर, शेततळं आणि इतर जलसंधारणाच्या रचना सुस्थितीत ठेवाव्यात. पावसाचं पाणी वाहून जाण्याऐवजी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल यासाठी योग्य नियोजन करावं.
1: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सकाळचे पावणे सात वाजता आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण त्वचेविषयीची काळजी यावर विवरण पाहिलंय. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. याची काळजी त्या पद्धतीनेच घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपली त्वचा जी आहे ते आपल्या शरीराचं सौंदर्य व्यक्त करत असतं. याचाच आणखी एक भाग म्हणजे केस. केसांची काळजी घेणं सुद्धा तितक्याच पटीने गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या केसांमध्ये सुद्धा बदल होतात. केसांची जर योग्य काळजी घेतली तर केस मजबूत, चमकदार आणि गळतीपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे रोजच्या जीवनात आपण सोप्या पद्धतीने केसांची कशी काळजी घेऊ हे आपण पुढे पाहूया. केसांच्या रोजच्या काळजीमध्ये आपण काय करू शकतो तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी केसांसाठी वापरू नये. कोमट किंवा थंड पाणी चालेल. प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर कॉटनच्या सुती कापडाने केसांचं पाणी अलगट टिपून घ्यायचंय. आठवड्यातून 2 वेळेला केसांना तेलाने मसाज करा, तेलाने मालिश करा. यामध्ये आपण अगदी साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो किंवा औषधीयुक्त तेलही आपल्याला वापरता येतात. पण तरीही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल हे केसांसाठी अतिउपयुक्त आहे. मालिश केल्याने केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण वाढतं व केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी न्यूट्रिशन लेवल सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन B12 किंवा आयन आणि व्हिटॅमिन D3 याचा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, आयन, झिंक, बायोटीन असलेल्या आहाराचा उपयोग करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, सुके मेवे, यामध्ये बदाम, अक्रोड याचा समावेश अवश्य करायचा आहे. मेथी दाण्याचाही इंटरनली व एक्सटर्नली खूप छान पद्धतीने केसांसाठी वापर करता येतो. मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसातील डँड्रफ सुद्धा कमी होतो. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड हे जर पाण्यामध्ये शिजवले आणि त्याचा लेप केसांना केला तर नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतं. केसांच्या स्वास्थ्यासाठी टाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत तर हल्ली जे वारंवार केसांना हीट स्टायलिंग केलं जातं त्यामध्ये स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय जे केले जातात ते टाळलं पाहिजे. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरायचा नाहीये किंवा जोरात केस विंचरायचे नाहीयेत. खूप घट्ट वेण्या किंवा पॉनिटेल बांधणं टाळायला पाहिजे. रात्री झोपतानाही सैलसर वेणी बांधून झोपायचंय. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रिबॉन्डिंग, कलरिंग ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्ट

0: गोष्टी हे कमीत कमी करणं किंवा ते टाळणं खूप गरजेचं आहे. यासाठी जे घरगुती उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. कमीत कमी आठवड्यातून एक वेळा आवळा, शिकेकाई, रिठा याच्या पाण्याने केस धुवावेत. यामध्ये जास्वंदाच्या वाळलेल्या फुलांचा, पानांचा, अळशीच्या बियांचा, कलोंजीचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावता येते. ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल हे सुद्धा आपण टाळूवर लावू शकतो. एवढं होऊनही जर जास्त केस गळत असतील, टाळूवर खाज, कोंडा, जळजळ अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणं गरजेचं आहे. तसंच व्हिटॅमिन B12, आयर्न सप्लिमेंट आणि D3 सुरू करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात कशा प्रकारे सकारात्मकता दिसून येते?
1: खूप म्हणजे सकारात्मक गोष्टी आता घडत आहेत. गेले 10 वर्ष झालं निर्मलवारी हा प्रयोग सुरू केलेला आहे.
0: बरोबर.
1: आणि तो आळंदीपासून जी पंढरपूरकडे जे आपली वारी पायी जात तर त्या मार्गावरती जो होणारा कचरा आहे त्यासाठी काही संस्था काही लोक खूप छान पद्धतीनं झटत आहेत की ती वारी स्वच्छ होऊ देत, तो परिसर पण स्वच्छ दिसावा, ती प्रसन्नता ती कायम अनुभवत राहावी याच्यासाठी बरेच लोक झटतात. परतीची वारी नको वाटायची लोकांना, तर आता तसं होत नाहीये. आता त्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन ह्या वर्षी कोल्हापूरमध्ये पण निर्मलवारी हा प्रयोग केला आणि माझ्या दृष्टीनं तो व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणेन. कोल्हापूरमध्ये गेले 24-25 वर्ष झालं कोल्हापूर ते नंदवाड अशी पायी वारी जाते आणि बऱ्याच जणांना ते लक्षात आलं की त्या पायी वारीमध्ये जाताना बरेच जण त्यांना काही खायला किंवा काही गोष्टी देत असतात की एवढं अंतर कापून जायचं तर त्यांच्याजवळ ते पाणी खाणं असावं म्हणून. तर तो जो परत पाठीमागं पडणारा कचरा आहे तर त्याची समस्या जेव्हा लक्षात आली काही लोकांच्या किंवा संस्थांच्या तर त्यांनी यावर्षी तो जो प्रयोग राबवला तर मी स्वतः तो अनुभवला. तर खरंच ती वारीमध्ये काही स्वयंसेवक डस्टबिन बॅग मोठे कंटेनर कचरा टाकण्यासाठी घेऊन उभा राहिलेले, पायी जाणारा वारकरी पण त्याच्यात येऊन कचरा टाकत होता आणि त्यामुळे पुढे गेलेली वारी आणि पाठीमागं राहिलेला तो स्वच्छ परिसर हे अनुभवण्यासारखं होतं. हे जर असंच आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच बदल होणार आहेत. उलट त्या लोकांनी आवाहन केलं होतं की खाणं फळं किंवा जे प्लास्टिकमध्ये कमीत कमी असेल अशा पद्धतीचंच त्यांनी देण्याचा पण प्रयत्न केला होता. मी असं म्हणेन की विठूचा गजर हरिनामाचा निर्मल वारीचा झेंडा रोविला आणि ते इतकं आशादायक चित्र आहे की नक्की आपण प्रयत्न केले तर ते फलद्रूप होणारच.
0: अगदी अगदी.
1: आणखीन एका सणाची माहिती सांगायची तर आपल्याकडे वटपौर्णिमा हा बायकांच्या अगदी जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय आहे. फांदी तोडून घर बसल्या ती फांदी आदल्या दिवशी विकत आणायची, त्याच्या पुढे ती पूजा करायची आणि उद्या ती निर्मलला टाकून द्यायची. तर आता तसं न करता बरेच संस्था किंवा बरेच वृक्षप्रेमी लोक त्या फांद्या जे तोडून पूजा करतात त्यांना ते आवाहन करतात की आम्ही रोपं तयार केलेली आहेत आणि तुम्ही आमच्याकडून ती रोपं घेऊन जाऊ शकता, फ्रीमध्ये दिले जातात ती रोपं आणि ती तुम्ही काही वर्ष जगवा कारण वटवृक्ष आहे तो.
0: बरोबर.
1: तो घरात काहीच वर्ष आपण ठेवू शकतो. दत्तक म्हणून दिलं जाते, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही त्याची पूजा करा, तेवढे वर्ष त्याला सांभाळा आणि मग त्यानंतर शक्य नसेल त्यावेळेस आम्हाला द्या असे बरेच जण करतात आणि त्या रोपाचं वृक्षात रुपांतर होण्यासाठी व्यवस्थित जागी त्याचं रोपण केलं जातं. हे पण सकारात्मक चित्र आहे.
0: सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियान वगैरे सारख्या सुद्धा मोहिमा केल्या जातात तर त्या कितपत सकारात्मकरित्या

0: होतात.
1: एक सरकारमार्फत त्याला बक्षीस असते, तो एक प्लस पॉइंट आहे की त्या बक्षिसाच्या हेतूने का होईना लोक किंवा तिथला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, कचरा वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपोस्टिंगचे प्लांट ती ग्रामपंचायत असू देत किंवा नगर परिषदेत ते कंपोस्टिंगचे प्लांट चांगल्या पद्धतीनं उभं करून ते रन करतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे, आणि जेव्हा सातत्य राहील एखाद्या गोष्टीत तर ते नक्कीच कायमस्वरूपीच सगळ्या लोकांना सवय होऊन जाईल की निर्मल राहायचं आहे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: FM 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष हा कार्यक्रम. परंतु तत्पूर्वी काही जाहिराती.
2: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्ससाठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवनज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236-57002.
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
4: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
5: 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पदयात्रेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य आणि प्रभाकर कुंटुरकर यांनी केलं आहे.
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
7: स्वनी मुहाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218-50-50.
8: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
9: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
8: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
9: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
10: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
11: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
10: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
11: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
10: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
11: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
12: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
13: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
12: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
13: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
14: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
12: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
13: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70-50-10-10-49.
15: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट

0: लिमिटेड
1: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
0: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
1: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
0: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
2: आता ऐकूया आजचा दिनविशेष. प्रथम ऐकूया आजचा सुविचार. यावे बहुत सामर्थ्य कळी काळाला जिंकण्याचे आणि दिन दुबळ्यांना सदा अभय द्यायचे. श्रोतो, आता ऐकूया आजचा दिनविशेष. आज 30 सप्टेंबर पोनिसिलचा शोध 1929. अर्वाचीन वाङ्मय सेवक सात खंडात रचणाऱ्या ग दे खानोलकरांचा आज स्मृतिदिन 1992 आणि लातूर खिल्लारी भूकंप 1993. श्रोते हो, याबरोबरच आजचा दिनविशेष हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
4: पीए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
3: अवश्य भेट द्या.
4: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 95 27 23 28 28.
3: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट नांदेड, माने नेत्रालय नांदेड शिवाजीनगर येथे माझा दवाखाना आहे. आजचा विषय आहे ड्राय सिंड्रोम, म्हणजे डोळ्याचा कोरडेपणाचा आजार. तर बरेच रुग्णांचे प्रश्न असतात, ड्राय सिंड्रोम म्हणजे काय, तो नेमका काय आजार आहे, त्याची प्रमुख लक्षणे कोणती आहेत. तर ड्राय सिंड्रोम म्हणजे डोळ्याचा कोरडेपणाचा आजार म्हणजे डोळ्यांच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात किंवा योग्य दर्जाचे अश्रू तयार न होणे किंवा तयार झालेले अश्रू खूप लवकर वाफ होऊन उडून जाणे किंवा निघून जाणे, याला ड्राय आय सिंड्रोम किंवा डोळ्याच्या कोरडेपणाचा आजार असे म्हणतात. अश्रू हे फक्त रडण्यासाठी नसतात, तर ते डोळ्यांना ओलावा देतात, संसर्गापासून संरक्षण करतात आणि दृष्टी स्पष्ट ठेवण्यात मदत करतात. ड्राय आय म्हणजे डोळ्याचा कोरडेपणा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे वाढते वय, मोबाईल किंवा संगणकाचा अतिवापर, एसीमध्ये जास्त वेळ राहणे, धूर आणि प्रदूषण, काही औषधांचे दुष्परिणाम, मधुमेह, थायरॉइड आणि संधिवात यांसारखे आजार, तसेच काही व्यक्तीमध्ये अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथीचे कार्य कमी होणे हे आहे. अजून काही श्रोत्यांचा प्रश्न असतो की ड्राय आयची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात, कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तर ड्राय आयची अनेकदा सुरुवात किरकोळ लक्षणांनी होते. डोळ्यात जळजळ होणे, खोपल्यासारखे वाटणे, वाळू गेल्यासारखी भावना येणे, खाज येणे, डोळे लाल होणे, डोळ्याला पाणी येणे, प्रकाश सहन न होणे, धूसर दिसणे किंवा डोळे पटकन थकणे ही सुरुवातीचे लक्षणे असू शकतात. विशेष म्हणजे अनेकांना डोळ्यात पाणी येत आहे म्हणजे ड्राय आय नाही असे वाटते, पण प्रत्यक्षात कोरडेपणामुळे हे डोळ्यात पाणी येऊ शकते. ही लक्षणे वारंवार होत असतील किंवा दिवसेंदिवस वाढत असतील किंवा दृष्टीवर परिणाम होत असेल तर दुर्लक्ष करू नये आणि नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. अजून काही प्रश्न असतात की मोबाईल, संगणक आणि एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे ड्रायचा धोका किती वाढतो, यापासून बचावासाठी कोणते उपाय असायला पाहिजे. तर आजच्या डिजिटल युगात ड्रायचे प्रमाण म्हणजे डोळ्याला कोरडेपणा येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मोबाईल किंवा संगणक वापरताना आपण नेहमी

0: नेहमीपेक्षा कमी वेळा पापण्या मेचका होतो, म्हणजे डोळ्याच्या पापण्यांची उघडबंद कमी वेळा करतो, त्यामुळे अश्रूंचा थर लवकर सुकतो आणि डोळे कोरडे पडतात. एसीमुळे वातावरणाची आर्द्रता कमी होते, त्यामुळेही अश्रूचे लवकर वाफ तयार होतात आणि डोळा कोरडा पडतो. यापासून बचावासाठी 20-20-20 नियम पाळावा, म्हणजे प्रत्येक दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट अंतरावरील वस्तूकडे पाहावे, शक्य असल्यास खिडकीजवळ बसावे आणि दूर हिरवळीकडे बघत राहावे. याशिवाय वारंवार पापण्या मिचकावणे, म्हणजे डोळ्यांचे उघडबंद करणे, स्क्रीनचा ब्राईटनेस योग्य ठेवणे, पुरेसे पाणी पिणे, एसीचा थेट वारा डोळ्यावर लागू न देणे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकेटिंग आय ड्रॉप वापरणे उपयुक्त ठरते.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पीए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 95-27-23-28-28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात माने नेत्रालयाचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एफएमबँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:06 झाली आहेत.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस. एचआयव्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही एचआयव्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
2: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एचआयव्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एचआयव्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: एचआयव्ही म्हणजे शेवट नाही, एआरटी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
2: चला भेदभाव न करता एचआयव्ही रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: टिकूजी 100 ग्रॅम पेढी द्या ना.
5: 250 ग्रॅमच्या खाली नाही मिळणार.
4: अरे का?
5: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
4: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
6: बँक अकाउंट विना मिनिमम?
4: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
5: दे बाबा.
7: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
0: FM band 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानाने जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला सुरक्षा दलात सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर 2 मध्ये लाभ देण्यात येणार. रोजगार हमी योजना विभागाकडून दुष्काळी भागासाठी 6728 कोटी रुपयांचा निधी. जर्मनीच्या ऑडी कारची छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 53 पदकांसह 10व्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल, तसंच त्यांना वयोमर्यादेत 4 वर्षांची सवलत दिली जाईल असं सांगत गरज पडल्यास अग्निवीरांसाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर 2 मध्ये लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: दुष्काळाच्या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांनी काही त्या त्या विभागातले तालुके हे पीक करपलं तरी ट्रिगर 1च्या निकषात बसलेले नाहीत त्यांनाही मदत करण्याची मागणी केली. या संदर्भात मंत्रिमंडळाने असा निर्णय केला आहे की असे जे तालुके आहेत या ठिकाणी ट्रिगर 2 मधले काही निकष आणि त्याही निकषात ते बसत नसतील त्या त्या तालुक्यांमध्ये ग्राउंड ट्रुथिंग जास्त प्रमाणात करायचं आणि त्या माध्यमातून पिकाची करपलेली अवस्था पाहून त्यांना दुष्काळाचे सगळे फायदे द्यायचे अशा पद्धतीची एक कार्यप्रणाली ठरलेली आहे.
0: राज्यबाहेर विकास धोरणही मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. या धोरणामुळे पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार असून दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापनेला आणि त्यासाठीच्या पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र कारागृहे सुधार सेवा अधिनियम 2025 मध्ये सुधारणा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध तसंच महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 मध्ये सुधारणेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्यात सध्या पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. राष्ट्रीय कृषी संमेलन रब्बी अभियान 2026च्या दुसऱ्या दिवशी काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत भरणे यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा अशी मागणीही भरणे यांनी केली. दुष्काळी भागातल्या नागरिकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणं

0: हाताला काम देणं आणि कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी रोजगार हमी योजना विभागानं 6728 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच जलसंधारण, शेतीपूरक सुविधा आणि ग्रामीण पायाभूत विकासाला गती देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये अशी सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथीला 122.34 कोटी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. या निधीतून मराठा समाजातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी 8 वसतिगृहांची उभारणी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांसंदर्भातल्या कार्यवाहीविरोधात येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत एक संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते. हा मोर्चा अराजकीय असेल आणि कुठल्याही पक्षाचा नाही तर देशाचा तिरंगा ध्वज यावेळी हातात असेल असं त्यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हा याच प्रयत्नांचा भाग आहे. या धोरणाबाबत आज जाणून घेऊ.
1: शिक्षण व्यवस्थेत व्यापक बदल घडवून आणण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मंजूर केलं. 1986 नंतर देशासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं. शिक्षण अधिक कौशल्याधारित, बहुशाखीय आणि विद्यार्थी केंद्रित करण्याचा प्रयत्न नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी हे धोरण जाहीर करताना सांगितलं.
2: बच्चों में रटने के बजाय सोचने की आदत विकसित हो, उनमें सवाल पूछने का साहस और समाधान खोजने की क्षमता आए, पहली बार इस दिशा में सार्थक प्रयास हो रहे हैं. मल्टी डिसिप्लिनरी स्टडी, स्किल बेस्ड लर्निंग, स्पोर्ट्स को बढ़ावा और टेक्नोलॉजी का उपयोग, इनसे स्टूडेंट्स को बहुत मदद मिल रही है.
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपरिक 10+2 शैक्षणिक रचनेऐवजी 5+3+3+4 अशी नवीन शैक्षणिक रचना प्रस्तावित करण्यात आली. या रचनेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्याधारित शिक्षण आणि अनुभवाधारित अध्ययन यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेत शिक्षण देण्याला या धोरणात महत्व दिलं आहे.
0: जर्मनीची नामांकित लक्झरी कार कंपनी ऑडीनं आपल्या बहुप्रतीक्षित ऑल न्यू ऑडी Q3 या नव्या मॉडेलची छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. ऑडीच्या प्रीमियम SUV श्रेणीतलं महत्वाचं मॉडेल असलेली ही चारचाकी येत्या 16 ऑक्टोबरला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा यांनी दिली. लातूर जिल्ह्यात किल्लारी इथल्या प्रलयंकारी भूकंपाला आज 33 वर्ष होत आहेत. 30 सप्टेंबर 1993 पहाटे 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या 6.5 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे या परिसरातल्या 50+ गावातली हजारो घरं जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित तसंच वित्तहानी झाली होती. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल आणखी 2 सुवर्णपदकं पटकावली. नेमबाजीत नीरू धांडा हिनं महिला ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. याच प्रकारात महिला नेमबाजांच्या संघानं काल रौप्य पदकाची कमाई केली. मुष्टीयुद्धात नरेंद्र बेरवालनं 90 किलो वजनीगटात कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत गुलवीर सिंह यानंही कांस्य पदक जिंकलं. 400 मीटर रिले स्पर्धेत महिलांच्या संघाला सुवर्ण पदक मिळालं तर याच प्रकारात पुरुष संघानं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत एकूण 53 पदकांसह आता 10व्या स्थानावर पोहोचला आहे. या पदकांमध्ये 6 सुवर्ण 21 रौप्य आणि

0: 26 कांस्य पदकांचा समावेश आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीची नामनिर्देशन प्रक्रिया कालपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी 19 इच्छुक अर्जदारांनी 33 नामनिर्देशन पत्र घेतली, मात्र काल एकही अर्ज दाखल झाला नाही. राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आपत्कालीन निधीतून हेक्टरी 50,000 रुपये तातडीची मदत देण्याची मागणी भारतीय किसान संघानं केली आहे. किसान संघाच्या वतीनं काल राज्यातल्या सर्व तहसील कार्यालयात तहसीलदारांमार्फत या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातल्या पीक कापणी प्रयोगासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक कापणी, काढणी किंवा नांगरणी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. अशा प्रकारे पीक काढणी केल्यास वस्तुनिष्ठ नुकसान भरपाई निश्चितीसाठी आवश्यक असलेल्या पीक कापणी प्रयोगांवर परिणाम होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कर्डिले यांनी जिल्ह्यात उपलब्ध हिरवा तसंच वाळलेला चारा जिल्ह्याबाहेर विक्री तसंच वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. धाराशिव इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात काल भारतीय ज्ञानपरंपरा या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र पार पडलं. या चर्चासत्रात पुण्याच्या हेरिटेज फाउंडेशनचे भुजंग बोबडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ गजानन सानप यांनी मार्गदर्शन केलं. या निमित्तानं तेर इथं हेरिटेज वॉकही घेण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला सुरक्षा दलात सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर 2 मध्ये लाभ देण्यात येणार. आणि जर्मनीच्या ऑडी कारची छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:21 झाली आहेत.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405251520.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
6: फोन फरमाईश.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, क्रीडा म्हणजे केवळ मैदानावरची स्पर्धा नाही, तर जिद्द, मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि सातत्य यांची शिकवण देणारा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. खेळामुळे व्यक्ती घडते आणि सक्षम, निरोगी आणि सुदृढ समाजाची निर्मिती होते. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू महाराष्ट्राने घडवले आहेत. आज ग्रामीण असो वा शहरी भाग, मुली असोत वा मुले, तसेच दिव्यांग खेळाडू असोत, प्रत्येकाला क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुणवंत खेळाडूंचा शोध, त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शन, मिशन लक्षवेध, जिल्हा क्रीडा संकुले, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, तसेच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेले आरक्षण अशा विविध विषयांवर आजच्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. याचसोबत दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा निर्णय, गोविंदांना विमा संरक्षण, भविष्यात दहीहंडीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न, तसेच 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्र कशा पद्धतीने सज्ज होत आहे, या सगळ्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला, या निमित्ताने आयोजित या विशेष संवादासाठी आज आपल्या सोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून खरं तर आपलं जुने कुस्ती किंवा जिम्नॅस्टिक सारख्या खेळांसाठी काही शिबिरांचं आयोजन केलं जातं, तर त्या खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं म्हणून काय प्रयत्न केले जातात?
1: आता जिल्हा स्तरावर आपण ज्यावेळी ते उन्हाळी सुट्टी असतात त्यावेळी एक स्काउटिंगच्या म्हणजे ते आपल्याला निवडण्याचा एक भाग असतात की कुठले मुल थोडेसे खेळामध्ये चांगले पुढे निघू शकतात, त्या पिरियडमध्ये आपण प्रयत्न करतो की त्यांची मुलाची निवड व्हावी त्या पिरियड, आणि त्यांच्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये निवड म्हणजे ते असे शिबिर घेतले जातात ज्यांच्यामध्ये जिम्नॅस्टिक, कबड्डी, लोकल जे गेम असतात ते महाराष्ट्राचे, जसं कबड्डी आहे, खो खो

0: आहे आणि ते तर आहे त्याच्या, आणि ते मलखांब पण असतात त्यांच्यामध्ये, ते तर आहेत. पण त्याच्या अतिरिक्त जे बाकीचे जे दुसरे गेम आहे जे इंटरनॅशनल स्तरावर खेळले जातात त्यांच्यासाठी पण आपण असे शिबिर घेत आहे, त्यांच्यामार्फत प्रयत्न करतो की मुलाचा आपल्याला निवड झाली तर ते त्यांना जे आता आपण सांगितलं डिस्ट्रिक्ट लेवलला अकॅडमी असतात किंवा त्यांचे तिथे पाठवता येते आम्हाला, किंवा डिव्हिजन लेवलला पाठवता येते.
1: नक्कीच. आणि आता जे आपण खेळांविषयी बोलत आहोत तर महिलाही मागे नाही आहेत, तर महिला खेळाडूंनी गेल्या काही वर्षात खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, तर महाराष्ट्रातील मुलींना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी मिळाव्यात म्हणून शासनाकडून काही विशेष योजना राबवल्या जात आहेत किंवा काय प्रयत्न केले जात आहेत?
0: मला असं वाटतं ते महिला पुढे आहे त्यांच्या खेळामध्ये. आपण जर पाहिला तर ते आता पण ते कॉमनवेल्थ गेम झाले किंवा कुठल्याही गेम मध्ये भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून मुलींनी फार चांगला त्यांच्यामध्ये
1: कामगिरी
0: आहे आणि ते मेडल आणलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव वर गेलेलं आहे त्यांच्यामुळे. आणि त्यांच्यासाठी तर विशेष डेफिनेटली प्रयत्न आहे आणि ते आता जे मिशन लक्षवेद आहे याच्यामध्ये पण असंच आहे, म्हणजे दोघी मुलं आणि मुलीचे ऑलमोस्ट इक्वल सेट्स आहे. जिथे मुलींना जास्त आपल्याला जास्त मुली भेटत असेल तिथे आम्हाला संख्या पण वाढता येते आणि काही ठिकाणी मुली मुलापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये आम्ही निवड केलेली आहे, मुलीची निवड जास्त झालेली आहे त्यांच्या.
1: नक्कीच, ही सुद्धा खूप चांगलं हे आहे की जास्तीत जास्त मुलींनी सुद्धा खेळाकडे यावा, मुली येतही आहेत आणि त्यांना तशा संधी उपलब्ध होत आहेत. सर, खरं तर खेळ म्हणजे काय केवळ जिंकणं किंवा हारणं नसतं आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने, कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त, जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी एक महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांची जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंडमध्ये आले पाहिजे, कुठे रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी आला पाहिजे. फक्त ग्राउंडमध्ये कशा आणता येईल मुलांना त्या दिवशी, आपण फक्त त्या दिवशी नाही पर रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे. आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल, सायकलची रॅली असेल, ह्या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल, आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 मध्ये खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता, म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते एक ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना चॅनलाइज कशा करायच्या, म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात, स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एवढी प्रतिभा आहे पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला घेऊन जाता येते त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेध मध्ये, की लक्षवेध मीन्स लक्ष्यच आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेध मध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्याच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेध मध्ये आपण असा डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात केलेली आहे, एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात, तिथून तपासणी करून तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलं की हे तुमच्यासाठी गेम आहे त्यांच्या

0: तुम्ही मिशन लक्ष वेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेलं आहे. तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीच्या प्रशिक्षण दिला जातात आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांच्या डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केल्या जातात. आणि शेवटच्या आमच्या जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना मी तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनल मध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं आम्ही निवड करतो आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची न्यूट्रिशन त्यापण सांगितलेलं आहे. त्यांच्या अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचं स्पोर्ट्स राहिलेलं नाही. ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मसलला कसं स्ट्रेंथन करायचं आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात. आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहोत ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गायडन्स मिळणार आहे. आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं आहे, त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पी के जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात. 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2036 भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपचे मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच. आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. श्रोते आजच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी सुविधा आणि प्रोत्साहनपूर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्राविण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसं नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि

0: किसान वाणी शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत भाव।
3: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा।

भावधारा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अरुंधती यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन नांदेड, रामरतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं, एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्ससाठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94 236 57 00 2.
3: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनिमच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
5: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भावगीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70 50 10 10 49.
3: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
5: 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पदयात्रेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य आणि प्रभाकर कुंटुरकर यांनी केले आहे.
6: भावधारा या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया वर्षा भराई यांच्या स्वरात महेश किर्लोस्कर यांचं भावगीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

वर्षा भरई यांनी गायलेल्या या भावगीताबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल. क्षारसूत्र आणि लेझर सुविधा. ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज. कमी खर्चात चांगली सुविधा. मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार. 27 वर्षाचा अनुभव. स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
3: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनी मुहाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बोरबन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड. मोबाईल 93 18 50 50.
5: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय. नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
6: 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पदयात्रेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य आणि प्रभाकर कुंटुरकर यांनी केलं आहे.
5: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
7: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
5: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
7: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 872.
8: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
9: श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया राहुल सक्सेना यांनी गायलेलं अवधूत गुप्ते यांचं गीत आणि संगीत.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण राहुल सक्सेना यांनी गायलेलं अवधूत गुप्ते यांचं गीत आणि संगीत आपण ऐकलं. सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: जरी बाप सारा जगाचा परी तुला मोरे करांची विधुमाऊ.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9404525-5120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
6: फोन फरमाईश.
0: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पेश है
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल, इराणचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात. आता सविस्तर बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत आयोजित रब्बी परिषद 2026 अंतिम सत्राला संबोधित करताना बोलत होते. यावेळी चौहान यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 10 अधिक राज्यांच्या कृषी मंत्र्यांना 1200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक मंजुरी पत्र दिली. यामध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक 601 कोटी रुपयांचा निधी मिळाला, तर पश्चिम बंगालला 290 कोटी रुपये आणि हरियाणाला 198 कोटी रुपये देण्यात आले. छत्तीसगडला 181 कोटी रुपये आणि अरुणाचल प्रदेशला 154 कोटी रुपये देण्यात आले. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे. या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचे वस्तुस्थिती दर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत. महाराष्ट्रातली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल नवी दिल्लीत सुरू असलेल्या 65व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात 20 पुरस्कार विजेत्या कलाकारांना सन्मानित केलं. यावेळी त्यांनी ललित कला अकादमीच्या विविध उपक्रमांमधल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. सर्जनशीलता आणि शाश्वतता यांचा मेळ घालण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा ही संस्कृती हा उपक्रम सर्जनशीलता आणि सेवाभाव यांच्या संगमाचं उत्तम उदाहरण आहे. हे प्रदर्शन ललित कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलं असून प्रदर्शनाचा कालावधी 1 महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्या 20 कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं. आसाम अरुणाचल प्रदेश आंतरराज्य सीमा आणि दोन्ही राज्यांच्या 12 क्षेत्रीय समित्यांद्वारे केल्या जाणाऱ्या संयुक्त भेटीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा नटू

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सर्व समित्यांच्या अध्यक्षांना आवाहन करताना ते म्हणाले की आसाममधल्या आपल्या समकक्ष सदस्यांशी समन्वय राखून तसंच संवाद आणि परस्पर सामंजस्याच्या भावनेतून क्षेत्रीय भेटींची प्रक्रिया गतिमान करावी. आंतरराज्य सीमेवर शांतता, सलोखा आणि सौहार्दपूर्ण संबंध दृढ करत सामंजस्यानं आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण चर्चा आणि विधायक राजकीय एकमतावर भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर गालिबाफ यांनी दिला आहे. इराण आता कुठल्याही दबावाला घाबरून आपल्या मागण्या आणि अधिकारांपासून मागं हटणार नाही असं गालिबाफ यांनी काल संसदेच्या खुल्या अधिवेशनात बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 81व्या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी उल्लेख केला. यावरून वॉशिंग्टननं आपली शत्रुत्वाची भूमिका अजूनही बदललेली नाही हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले. अमेरिकेनं जर इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध आणि सुरक्षेविरुद्ध कोणतंही पाऊल उचललं तर त्यांना कठोर प्रत्युत्तराला तोंड द्यावं लागेल असं इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष इब्राहिम अझीझी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. संरक्षण उद्योग आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी भारत आणि कोरिया गणराज्याची 10वी संयुक्त समिती बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांनी संरक्षण आणि लॉजिस्टिक परस्पर सहकार्याचा पुनरुच्चार केल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संबंध अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगातील सहकार्य अधिक दृढ करणं आणि संरक्षण उत्पादन आणि लॉजिस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासंदर्भात मतांची देवाणघेवाण यावेळी झाली. भारतानं अण्वस्त्रमुक्त जगाची निर्मिती आणि अण्वस्त्रांचं संपूर्ण निर्मूलन करण्याच्या संकल्पांची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात अण्वस्त्रांच्या निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सी बी जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. तत्पूर्वी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत वंशवाद, वांशिक भेदभाव, परकीयांप्रती द्वेष आणि त्याच्याशी संबंधित असहिष्णुता यांचा सामना करण्याबाबत भारताची ठाम भूमिका मांडली. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या एका उच्चस्तरीय कार्यक्रमात जॉर्ज यांनी सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी अधिक दृढ आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी काल न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली आणि संयुक्त राष्ट्रांना भारताकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ही भेट संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या उच्चस्तरीय सत्रादरम्यान झाली. सध्या सुरू असलेले संघर्ष आणि त्यांचे विशेषतः विकसनशील देशांवर होणारे परिणाम कमी करण्याच्या गरजेवर ही चर्चा केंद्रित होती असं जयशंकर यांनी सांगितलं. या सत्रात संघर्ष, हवामान बदल, अन्न सुरक्षा आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणा यासारख्या जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात पावसामुळे ओढवलेल्या आपत्तीतल्या मृतांची संख्या 35 पोहोचली आहे. पश्चिम नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून काली गंडकी नदीजवळच्या असंख्य वाड्या आणि घरं पुरामुळे बाधित झाली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3-दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा 1-दिवसीय सामना आज गुवाहाटीमधल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 हा सामना सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय तिरंदाजांनी सुवर्णवेध साधला. महिलांच्या संयुक्त तिरंदाज संघानं चीनच्या संघाचा 4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. काल धावण्याच्या 400 रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडानं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5000 धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे तिसरं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात नरेंदर बरवालनं कांस्य पदक मिळवलं.
भारत या स्पर्धेत

0: स्पर्धेत आतापर्यंत 7 सुवर्ण 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 54 पदकं मिळवून पदक तालिकेत 9व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल, इराणचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गझल.

गझल या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गुलाम अली यांच्या स्वरात संत दर्शन सिंग महाराज यांची गझल. संगीत आहे बी डी पवार यांचं.

0: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्ससाठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236 57002.
1: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा. क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुने.

0: गावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड.
2: संपर्क 70 50 10 10 49.
0: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
0: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
3: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
0: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड हडको नांदेड.
2: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
4: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
2: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
4: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
2: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
5: टिकूजी 100 ग्राम पेढी द्या ना.
6: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
5: अरे का,
6: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
5: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
6: बँक अकाउंट विना मिनिमम?
5: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
6: दे बाबा.
7: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
8: श्रोतेहो, आपण ऐकत आहात गझल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आणि कार्यक्रमात ऐकूया चित्रा सिंग यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गझल, संगीत आहे कुलदीप सिंग यांचं.

श्रोतेहो गझल या कार्यक्रमात आताच आपण चित्रासिंग यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गझल ऐकलीत. संगीत होतं कुलदीप सिंग यांचं. आणि श्रोतेहो या गझलबरोबरच आजचा गझल हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीत गुंजन.

श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया किस बाय किस या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि विनय मांडके यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं. श्रोते हो या चित्रपटाचे दिग्दर्शक मुरलीधर कापडी यांनी केला आहे. हा चित्रपट 1988 साली प्रदर्शित झाला. या गीताला मानवी स्वभावातील फसवणूक आणि विश्वासाचा भंग या भावना खूप तीव्रपणे मांडल्या आहेत. विश्वासघातामुळे झाल्यामुळे होणारी वेदना आणि त्यामुळे निर्माण होणारी निराश मनस्थिती या गाण्याच्या शब्दातून स्पष्टपणे जाणवते.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीत गुंजन. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं ते किस बाय किस या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि विनय मांडके यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
2: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
2: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
0: श्रोते हो, प्रेमामध्ये पडल्यानंतर प्रिय व्यक्तीच्या स्वरांची किंवा आवाजाची भुरळ कशी पडते आणि तो आवाज कसा मनाला आकर्षित करून घेतो हेच सांगितलं आहे जगदीश खेबुडकर यांच्या गीतातून. संगीत आहे प्रकाश देवळे यांचं. या गीताला गायला आहे सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी मायेची सावली या चित्रपटासाठी.

श्रोतेहो, आई आणि मुलाचं नातं हे निसर्गातील सर्वात पवित्र आणि हळवं नातं मानलं जातं. जन्माच्या आधीपासून सुरू होणारा हा बंध संपूर्ण आयुष्यभर खूप घट्ट असतो. लहानपणी मुलगा आईच्या विश्वात असतो, तेथे त्याला संपूर्ण संरक्षण मिळत असतं. जसा तो मोठा होतो तसं नात्याचं स्वरूपही बदलतं, पण त्यातील जिव्हाळा कधीच कमी होत नाही. आयुष्यात कोणत्याही वळणावर कितीही अडचणी आल्या तरी आई आपल्या मुलासाठी नेहमी खंबीरपणे उभी राहते. श्रोते हो, तर असंच आशयाचं गाणं ऐकूया माझा छकुला या चित्रपटातील, जे गायला आहे लता दिदी आणि राधा मंगेशकर यांनी. गीत आहे प्रवीण दवणे यांचं आणि संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात गीत गुंजन. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया ओटी खना नारळाची. या चित्रपटातील उत्तरा केळकर यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत. संगीत आहे नंदू होणप यांचं. श्रोतेहो हा चित्रपट 1995 प्रदर्शित झाला. यात चेतन दळवी आणि अलका कबूल यांच्या मुख्य भूमिका आहेत. श्रोतेहो 90 शतकात कौटुंबिक चित्रपटावर आधारित अलका कबूल यांची एक अधिकारशाही होती आणि त्यांची सात्विक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडायची. तर ऐकूया त्यांच्यावरच चित्रित झालेलं ओटी खना नारळाची या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक बहुआयामी कलाकार आहेत. त्यांनी बाल कलाकार म्हणून सुरुवात केली आणि नंतर एक यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक आणि गायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आणि त्यात त्यांनी स्वतः गायन पण केलं. त्यातील एक म्हणजे सचिन आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीत अरुण पोडवाल यांचं सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटासाठी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतगुंजन आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक आशा बगे, अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं. ऐकूया या कार्यक्रमाचा भाग 100.

0: जयश्री पुराणिक यांनी। ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन।
1: परीक्षेपासून सुरू होणारं मैथिलीचं वर्ष पुन्हा परीक्षांनी संपलं। रिझल्ट लागतील तेव्हा ती इथं नसेल। सुधीर नाही, सुभद्राही हैदराबादला जाते। पॅकिंग 2 दिवसात आटोपलं। येताना आणलं तेवढंही सामान आता नव्हतं, जास्त पुस्तकच होती जमा केलेली, खोकी पुस्तकांचीच। संसाराची म्हणून लागणारी सगळी भांडी कामवालीलाच द्यायची होती। सुरुवातीचा स्टोव्हही दिला, गॅसची शेगडी तेवढी घ्यायची। किचनचं थोडं सामान फक्त नंतर द्यायचं, जे शेवटपर्यंत लागणार होतं। सगळे कपडे एका बॅगमध्ये आले, पॅकिंग झालेलं खोकं एका कोपऱ्यात सरकवलं। इथल्या वास्तव्याची काही वर्ष अशी एका कोपऱ्यात मावून गेली, पण जे इथं मावलं नाही ते मात्र बरोबर नेत आहोत सोबत। देवस्थळी बाईंनी दिलेली ती ट्रंक लोखंडी, तिचा तळ झिजला होता, जंग चढला होता, चिरा पडल्या होत्या, कोयंडाई निखळलेलाच, तरी ट्रंक न्यावीस वाटलं। ती देवस्थळी बाईंनी, मैथिली स्वतःशीच हसली। अजूनही त्या देवस्थळी बाईच होत्या का? शंतनूची आई असा त्यांचा उल्लेख कधी उमटलाच नाही। कामवालीनं कमलानं ती ट्रंक तिचं काम आहे का विचारलं तर तोही लोप सोडून दिला। पुस्तकं तर होतीच सगळी, ट्रंकेच काय एवढं?

प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केलंय

रात्री सुभद्रा आली. रात्री थांबते म्हणाली. तिला आवडणारं उकडीचं पिठलं आणि वाफेभरला भात. तुझ्या हाताला खूप चव आहे ग, सुभद्रा म्हणाली. उद्यापासून किचन बंद. 2 दिवस काय करशील? बारीक बारीक काय काय लागतं? माझ्याकडे ये ना राहायला. जेवायला येता येईल ग. पण तू कधी जातेस हैदराबादला? तू जातेस त्याच दिवशी. तू गेल्यावर माझी मावशी असते तिथं, काही दिवस राहीन मी. आम्ही जाणार होतो लग्नानंतर. सुभद्रा बोलता बोलता थांबली. मैथिलीने तिचा हात धरला. सुभद्रा, ती काही म्हणायला गेली. मनात येतं ग, दुःख नाही होत, पण एखादी होणारच असलेली गोष्ट होत नसली की वाटावं तसं. मी तुझ्या आधीच मुद्दाम जाणार होते. तुलाही निरोप देण्याची वेळ म्हणजे. दोघी चटईवरच झोपल्या. व्हायोलिनचे सूर ऐकू येत होते. जवळच कुणाच्या घराचा वास्तू होता त्यानिमित्तानं. ते घर बांधताना उभं होताना मैथिली पाहत होती. आज तिथं राहायला आले होते आणि ती 2 दिवसांनी हे घर सोडत होती. येणाऱ्या लोकल, जाणाऱ्या लोकल, रूळ रिकामे थोडीच होते. रात्री बस सुटत होती. सुभद्रा सोडायला आली. वासुकीही तिचं 4 महिन्यांचं तान मूल कडेवर घेऊन आली होती. 4 वर्षांचा मुलगा हाताशी धरून. बाळ सारखा किरकिरत होता, पण वासुकी थांबली होती. तिच्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं. सर्वांसमोर असं रडताना तिला काही वाटतही नव्हतं. सुभद्रा, पत्र पाठव, फोन कर, हैदराबादचा नंबर पत्ता घेतला ना, असं सगळं बोलत राहिली वेळ भरून काढणार. आता बस फार थांबू नये असंच मैथिलीला वाटलं. अखेर बस सुटली, निघाली. सुभद्रा, वासुकी, ते शहर माग मागच होत गेलं. तिच्या युनिव्हर्सिटीची इमारत दिसते का ते तिनं पाहिलं. उद्या ती मद्रासला पोचेल सकाळी. खरं तर उद्याला कधी स्पर्श होत नाही, काल तो दुरूनच दिसतो आणि आज पुन्हा हुलकावणी देतो.

बसच्या आवाजाच्या एका लईत काही उमटलं. राजसन्यास समुद्राच्या वाळूत चेतननं म्हटलेलं. बाजूला ती मिलिंद आणि पलीकडे कीर्ती. मावळत्या देवाच्या साक्षीनं मरणाचा मुहूर्त साधून रायगडचा राजा मनाच्या मुक्या मंत्रानं तुलसी तुझ्याशी लग्न लावित आहे. का

शी उत्कटता पुन्हा भेटली नाही. खरं तर सगळे तुकडे तुकडेच, पण ते जोडणारे आपणच असतो. त्यावर आपलीच मुद्रा असते, आपल्या सगळ्या चेतनेचा तोच तर स्रोत. आपल्या दडलेलं, आपल्या अस्तित्वाचे सगळे अर्थ समेटून घेत आपण परततो आहोत. आता हे सगळं भिन्न वेगळ्या प्रकाशात बघता येते. हे परतणं आता फक्त शंतनूच्या घरी नाही, ते तिच्याही घरी असू शकतं. शंतनूचं तिथं असणं हा तिच्या आणि त्याच्या नात्याचाच भाग आहे. त्याच्या फार मध्ये मध्ये न करता तिला वरही राहता येईल, कदाचित खालीही. शंतनूही फार एकटा पडला, कुठले दुसरे पर्यायही त्यानं शोधले नाहीत. साधी कुठल्या दुसऱ्या स्त्रीच्या स्पर्शाची आसक्ती तीही नाही. त्याचे सगळे रस्ते अंशुमन पासून निघून पुन्हा तिथंच येतात. अंशुमन आता तिथं नाही. शंतनू, त्याचा विचार मनात येतो तो एकेरी एकवचनी, पण उच्चार मात्र चुकूनही. त्याच्याबद्दल एक करुणाच मग तिच्या मनात दाटून आली. पुन्हा आपण परतत आहोत त्याच शहरात. तिथंही अजून सगळं आहेच, समुद्र आहे. तो आता घराच्या मागच्या बाजूला नाही, एक वळसा दिला की समोर भेटणारा. पण आहेच, तिथं पद्मनाभन आहेत, त्यांची वरदलक्ष्मी आहे. त्यांना अजून बायकोला एक्सरसाइज द्यायचं आहे. डॉक्टर भारद्वाज, अरुणाचलम, कावेरी आहेत आणि शंतनूही. हे सगळं पूर्वीसारखंच आपल्याकरता नसेलही, पण ते आहे.

0: बस पोचली तेव्हा नुकतीच पहाट झालेली. ती घरी पोचेल तेव्हा शंतनू असेल, नाहीतर फिरायलाही गेला असेल. आवारातला दिवा लागलाच असेल. कोपऱ्यावरच्या गणेश मंदिरात ती स्वतःशीच हसली. इथं गणेश मंदिर कुठचं? ते धर्मराजांच्या घराजवळचं. तिनं तिची छोटी हँडबॅग घेतली, गळ्यात अडकवली. बाकीचं सामान कुणाच्या तरी सामानाबरोबर मेटाडोरनं येणार होतं. नंतर आसपास काही वाहन नव्हतं, ती चालायला लागली. फार नाही, बस जरा कोट्टूरपुरम ब्रिजपर्यंत पोचलं की मग घरच. मी अनेम आय कॉल माय सेल्फ, पावलांच्या आवाजात हे शब्द मिसळले. ती पोचली तेव्हा आवारातला दिवा होता, आताही होता. शंतनूच उठला असेल. तीन पासूनच त्याला झोप नसते. तिनं बेल दाबली. जरा वेळानं पावलं वाजली ती शंतनूची. नीरजा तर साखर झोपेत असेल. पावलं जवळ आली. तिनं खोल श्वास भरून घेतला. वर आकाशाकडे पाहिलं. ते निळं, फिकट निळं पसरलेलं. अद्याप एखाद दुसरी चांदणी होतीच. त्याखाली आवारातली झाडं मंद सळसळत होती.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आताच आपण भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. लेखक होत्या आशा भगे, अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9400

0: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: आमचा फोन क्रमांक 9405251120.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
3: फोन फरमाईश.

एफएमएल 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 10:45 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकजागर हा कार्यक्रम.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसारित करीता हो नवसाक्षरण करीता कार्यक्रम लोकजागर। श्रोते हो, लोकजागर हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये प्रसारित करीत आहोत रवी वाघमारे यांचं काव्यवाचन।
1: माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे पाणी। शेत माझं नदी किनारी, शेत माझं नदी किनारी, आता भेटेना पाणी मळ्यावरी, आता भेटेना पाणी मळ्यावरी, आजवरी जात होता उंट नाहुनी, ऐकेना शेतकऱ्याची दुर्दशा कोणी, ऐकेना शेतकऱ्याची दुर्दशा कोणी। दरवर्षी राहावे लागे जेवारी राखणी, दरवर्षी राहावे लागे जेवारी राखणी, आता कळेना पाखर राहत असतील काय खाऊनी, आता कळेना पाखर राहत असतील काय खाऊनी। खायला नाही प्यायला नाही मरून गेले असतील का काही, खायला नाही प्यायला नाही मरून गेले असतील।

तिल का काही शेत माझ नदी किनारी, शेत माझ नदी किनारी। आज वरी जात होते किडे गव्हात रगडुनी, आज वरी जात होते किडे गव्हात रगडुनी, आता किडे मिडकले तरी खायला गहू नाही घरी, आता किडे मिडकले तरी खायला गहू नाही घरी। हे दुष्काळ काय वेगळाच दिसतोय भारी, हे दुष्काळ काय वेगळाच दिसतोय भारी, मुंग्याना भेटेना साखरेची वारी, शेत माझ नदी किनारी, शेत माझ नदी किनारी। काय हे शेतकरी जीव जातय पाण्याच्या आहारी, काय हे शेतकरी जीव जातय पाण्याच्या आहारी, मुलांना बाई बघाय भेटेना शाळेची पायरी, मुलांना बघाय भेटेना शाळेची पायरी, मूल बाळ जातय शेतावरी, बायको जाते टोपलं घेऊन डोक्यावरी, शेत माझ नदी किनारी, शेत माझ नदी किनारी। यानंतरच्या कवितेचं शीर्षक आहे ओल्या मातीत। उन्हात ओला चिंब झालो, उन्हात ओला चिंब झालो, माय तुझ्याशी झुंजलो, उन्हात ओला चिंब झालो, माय तुझ्याशी झुंजलो, तुझ्या माझ्या झुंजीत रान हिरवे झाले, तुझ्या माझ्या झुंजीत रान हिरवे झाले, वेळ प्रसंगी संकटाला तोंड सारखे दिले। फुवारणीला पैसा नव्हता घर गहाण ठेवले, फुवारणीला पैसा नव्हता घर गहाण ठेवले, सोयाबीन काढणीला आला सोसाट्याचा वारा, सोयाबीन काढणीला आला सोसाट्याचा वारा, झाड हलती बुढातून वरून मुसळधारा, सोयाबीनची झाली भेळ, सोयाबीनची झाली भेळ, ऊस अंग टाकती हळदीचा वाहिला बेड, झाल्या कापसाच्या वाती। खूप झुंजलो माय, खूप झुंजलो माय, हात आता टेकले आयुष्यात घरावरचे डहाळण नाही हटले, आयुष्यात घरावरचे डहाळण नाही हटले। यानंतरच्या कवितेचं शीर्षक होरपळ। दिव्या तू सारखं जळ, दिव्या तू सारखं जळ, पण अंधारातच काळजावरी नको कुणाच्या, दिव्या तू सारखं जळ पण अंधारातच काळजावरी नको कुणाच्या, पैशाच्या लाचलुचीत तोंडी रक्त अळस्यांच्या, करितात मागण्या अनंत, करितात मागण्या अनंत, मनात खंत वाटे आईबाच्या। काही वेळा बदनामी केली होती दिव्याची, काही वेळा बदनामी केली होती दिव्याची, झोपेतच पेटविली दया केली नाही ग तुझ्या जीवाची, दया केली नाही ग तुझ्या जीवाची, तरीही वाटे तुला संसार करावा सुखात, तरीही वाटे तुला संसार करावा सुखात, नवऱ्याच्या जीवासाठी कदर नाही केली स्वतःची, पण त्यालाही कळलं नाही झाली होरपळ एका आईची, झाली होरपळ एका आईची। यानंतरच्या कवितेचं शीर्षक आधार। नवमास पाळू दरी, नवमास पाळू दरी, रक्ता मासाच्या गोळ्याशी, नवमास पाळू दरी, नवमास पाळिले रे वास्ती फाटली किती, नवमास पाळिले रे वास्ती फाटली किती, वेदना झाल्या बहु सांगू कळा दिल्या किती, घाम आला डोक्याला, घाम आला डोक्याला, नयनी गंगा गोदावरी, पूर वाहिला रक्ताचा अर्ध अंगावरी, अंगाई गीत गाता गाता, अंगाई गीत गाता गाता, नयनी घातिले करड, केला हाताचा पाळणा पडे घशाला कोरड, केला हाताचा पाळणा पडे घशाला कोरड, शिकुनी सौरुणी झाला मोठा साहेब, शिकुनी सौरुणी झाला मोठा साहेब, लाज वाटे आईबाची पोर म्हणे तुम्ही वेढब, लाज वाटे आईबाची पोर म्हणे तुम्ही वेढब, फाटक्या संसारात आम्ही केलं रक्ताचं रे पाणी, फाटक्या संसारात आम्ही केलं रक्ताचं रे पाणी, नेट खुटले रे आता झाला हाडाचा मणी, नको वृद्धाश्रम, नको वृद्धाश्रम, जीव घुटतो रे आमचा पोर जगविना म्हणूनी, नको आधार कायद्याचा पोर जगविना म्हणूनी, नको आधार कायद्याचा पोर जगविना म्हणूनी, नको आधार कायद्याचा। यानंतरच्या कवितेचं शीर्षक आहे शेतकरी बाप।

यानंतर च्या कवितेचं शीर्षक आहे पेरणी. आता निघाला मिरग बाप, आता

0: पिरणी पिरणी धन्यवाद।
1: श्रोते हो, आत्ताच आपण रवी वाघमारे यांचं काव्यवाचन ऐकलं। श्रोते हो, आत्ताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर, आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत। श्रोते हो, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं, आणि सादर करते विश्वास वाघमारे। भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार।

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दिल या अल्बममधील अलिशा चुनॉय यांच्या स्वरात त्यांचंच गीत आणि संगीत आहे बिंदू यांचं.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी.

0: आणि रविवारी सकाळी 10 वाजता
1: फोन फरमाईश।
2: श्रोतेभो आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं बालगीत। संगीत आहे वसंत पवार यांचं।

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं

0: असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सूर्यकांत जाधव यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज.

0: श्रोतेहो, आताच आपण आशा भोसले यांनी गायलेली ही गझल ऐकली तर मिश्र संगीतामध्ये.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405251520.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30.
5: फोन फरमाईश.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अंजाणी यांचं हिंदी भक्तिगीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं किशोर कुमार आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अंजन यांचं हिंदी भक्तिगीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

करतोय वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया उर्मी रंगप्रेमाचे तऱ्हा प्रेमाच्या, सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ऐकूया सूत्रबद्ध निवेदनासह कार्यक्रम उर्मी. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. ती म्हणे नवे काय रोजचेच रडे. ए चल ना मस्त कॅन्डल लाईट डिनर घेऊ. ती म्हणे बरं मुलांना पण सोबत घेऊ. तो लाडात थोडा रोमॅन्टिक. ती मात्र जुनी तशीच अँटिक.

त्यानं म्हटलं, आज बायको नको ग, तुझ्यातली प्रेयसी हवी. तिनं हसत म्हणलं, तुम्हाला काय, तुमची रोजच नवी फॅन्टसी. तो म्हणाला, चालेल ग, इतकंही हसलीस तरी, हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली, त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली आणि मधाळस हसत पुन्हा फुलून गेली. त्याला म्हणाली, अरे वेड्या, हा व्हॅलेंटाईन डे फक्त वर्षातून एकदाच साजरा होतो, पण तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र कुठल्याही डेला लगेच लाजरा होतो. नजरेत नजर मिसळायला कॅन्डल लाईटचं टेबल लागत नाही आणि एकरूप झालेल्या जीवांना व्हॅलेंटाईनचं लेबल लागत नाही. मैत्रिणींनो, कशी वाटली ही कविता? ही कविता सांगण्याचा उद्देश की आज व्हॅलेंटाईन डे नसला तरी पण आपल्या उर्मीचा विषय आहे प्रेमाचे अनेक रंग आणि प्रेमाच्या तऱ्हा. खरं तर मंगेश पाडगावकर म्हटल्याप्रमाणे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं, जे तुमचं आणि आमचं कायम सेमच असतं. पण या प्रेमाच्या तऱ्हा मात्र खूप वेगळ्या असतात. प्रेमाला ना जर एकच रंग असता, त्याची एकच तऱ्हा असती, तर कदाचित जग फार कंटाळवाणं झालं असतं. पण असं नाहीये, प्रेमाचे अनेक रंग अनेक तऱ्हांमुळे अतिशय सुंदर रंगीत जीवन आपलं झालंय. रंग किती या प्रेमाचे, मोजू कसे कुणी, कधी मायेचा पदर तर कधी मैत्रीची झालर, कधी हास्याची लकेर कधी अश्रूंची ओळ, पण तरीही प्रेमाच्या प्रत्येक घटनेत दडलंय आपलेपणाचं मूळ. प्रेम हे कधी गुलाबासारखं उमलतं तर कधी मोगऱ्यासारखं दरवळतं, कधी वडाच्या झाडासारखं सावली देतं तर कधी पावसाच्या सरींसारखं मनावर अलवार बरसतं. आणि हे जर प्रेम दोन जीवांचं, दोन प्रेमी जीवांचं असेल, तर त्या प्रेमाला उपमाच नसते.

प्रेमाची पहिली पायरी, पहिला रंग, पहिली तऱ्हा, जे असतं पहिलं प्रेम आणि आपलं धडधडणारं मन. पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यात आलेला पहिला रोमॅन्टिक पाऊस. फरक एवढाच की आपल्याला पावसात छत्री शोधावी लागते आणि पहिल्या प्रेमात आपलं हृदय कुठं लपवायचं हेच कळत नसतं. चेहऱ्यावर निरागसपणा, मनात गोंधळ आणि मोबाईल हातात घेतला की अचानक चेहऱ्यावर आलेलं गूढ हास्य ही आपल्या पहिल्या प्रेमाची लक्षणं. शाळा कॉलेजच्या दिवसांमध्ये एखादी व्यक्ती रोज दिसायला लागली ना की मग आधी आपण म्हणतो काय योगायोग आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसली की अरे वा पुन्हा योगायोग. तिसऱ्या दिवशी आपणच तिच्या वेळापत्रकाचा अभ्यास केलेला असतो. ती कधी येते, कुठे बसते, कोणत्या रंगाचा ड्रेस घालते या सगळ्याची माहिती आपल्याला असते. यामध्ये मात्र फक्त आपल्या अभ्यासाचा अभ्यासक्रम काय आहे हे माहीत नसतं. पहिल्या प्रेमामध्ये सगळ्यात मोठा बदल होतो तो आपला आरशाशी असलेल्या नात्याचा. पूर्वी आरशात पाहून आपण फक्त केस ठीक आहेत का ते बघायचो. आता मात्र 5 मिनिटं केस, 10 मिनिटं चेहरा आणि शेवटी स्वतःलाच प्रश्न, मी ठीक दिसतोय ना किंवा मी छान दिसतेय ना. तो आरसा सुद्धा मनात म्हणत असतो हो बाबा कालही तू असाच दिसत होतास आणि आजही तू छान दिसतोयस. पहिल्या प्रेमाचा खरा साक्षीदार म्हणजे आपला मोबाईल. मेसेज आला की हृदयाची धडधड वाढते. पण मेसेज काय, नोट्स पाठव ना, असा निघाला की रोमॅन्टिक स्वप्नांचा फुगा अगदी क्षणात फुटतो. आपण मात्र नोट्स पाठवताना मनात विचार करतो यामुळे तरी संभाषण पुढे जाईल का, आणि समोरून फक्त उत्तर येतं थँक्यू. बस दोनच शब्दात प्रेमकथेचा पहिला अध्याय संपतो. यामध्ये मित्रमंडळींची भूमिका मात्र फार महत्वाची. आपण त्या व्यक्तीचं नाव न सांगता अरे एक व्यक्ती आहे असं म्हणलं की लगेच मित्र म्हणतो मला नाव सांग. आपण काही नाही रे. मग मित्र म्हणतो तिचं नाव सांगितलं नाहीस तर मी उद्या सगळ्यांसमोर विचारेन हा. आणि मग या गुपिताचं रुपांतर ब्रेकिंग न्यूज मध्ये होतं. कधी कधी हे प्रेम इतकं निरागस असतं की त्या व्यक्तीनं फक्त हाय म्हटलं तरी दिवसभर चेहऱ्यावर आपलं हास्य असतं. आई विचारते काय झालं आज एवढा खुश. आपण अगदी लगेच उत्तर देतो काही नाही ग. पण आईच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र सांगत असतं मला सगळं माहिती आहे. असं हे पहिलं प्रेम. हे पहिलं

आपलं प्रेम कधी सफल होतं तर कधी फक्त आठवण बनून राहतं, पण त्याची गंमत मात्र कायम राहते. कारण पहिलं प्रेम हे आपल्याला प्रेमापेक्षाही जास्त काही शिकवतं. लाजणं, वाट पाहणं, कल्पना करणं, मित्रांकडनं चिडवून घेणं आणि स्वतःच्या हृदयाची धडधड पहिल्यांदाच ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी या पहिल्या प्रेमात तर होतात. आणि म्हणूनच पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यातलं असं सुंदर प्रकरण ज्यामध्ये कधी हसू येतं, कधी लाज वाटते, कधी मन उगाचच आकाशात उडतं, पण वर्षांवर्षांनी मागे पाहिलं की आपण मग स्वतःच स्वतःला म्हणतो किती छान दिवस होते ते. नंबर सेव्ह नव्हता तरी मनात नंबर वन होती. मेसेज फक्त दोन शब्दांचा, पण त्यावर चर्चा मात्र अगदी 2 तासांची होती. असं हे पहिलं प्रेम.

पहिलं प्रेम कधी कधी मनातच राहतं आणि मग त्याचं बनतं एकतर्फी प्रेम, अगदी आपल्या आतल्या मनातलं. प्रेम करणारा तो एकटा आणि कल्पना करणारं मात्र त्याचं मन, आणि समोरच्या व्यक्तीला मात्र कदाचित याची पुसटशी देखील कल्पना नसते. पण आपल्या मनात मात्र पूर्णपणे प्रेमकथा तयार झालेली असते. पहिली भेट, पहिला संवाद, गैरसमज, रुसवा, मनधरणी आणि अगदी शेवटी लग्नापर्यंत सुद्धा. एकतर्फी प्रेमाची सुरुवात फार निरागस असते. समोरची व्यक्ती एकदा हसली की मन लगेच निष्कर्ष काढतं काहीतरी आहे. ती पुन्हा दिसली, हसली तर मन म्हणतं नक्कीच काहीतरी आहे. आणि तिसऱ्या दिवशी ती दुसऱ्यालाच हसली की मन म्हणतं अरे ही तर सगळ्यांनाच हसतीये. पण तरीही आशा मात्र संपत नाही.

एकतर्फी प्रेमाचं हे वैशिष्ट्य म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावत असतो. तिनं दोनदा मागे वळून पाहिलं म्हणजे नक्कीच माझ्याकडे पाहिलं आणि नंतर कळतं की मागे तिची मैत्रीण उभी होती. तिनं हात हलवला, मला बाय केलं, नंतर कळलं ती रिक्षावाल्याला हात करत होती. कधी कधी या प्रेमात मन स्वतःशी संवाद साधतं. ती मला आवडते. अरे पण तिला तू आवडतोस का? माहीत नाही. मग काय, प्रेम आहे ना. यालाच म्हणतात हृदयाचा स्वतःशी चाललेला एकतर्फी संवाद आणि हीच आहे प्रेमातली आणखी एक तऱ्हा, एकतर्फी प्रेम.

समजा या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर खऱ्या प्रेमात झालं, त्याला तिच्या भावना आणि तिला त्याच्या भावना कळल्या की सुरू होतो प्रेमाचा खरा प्रवास आणि मग सुरू होतं मेसेजचं प्रेम. आपल्या डिजिटल युगामध्ये प्रेमाला पत्रांची गरज अजिबात नाही हो, भेटीचीही गरज नाही, एक मोबाईल, इंटरनेट आणि समोरच्याचा नंबर एवढंच पुरेसं. पूर्वी प्रेमपत्र लिहिण्यासाठी कागद, पेन आणि धाडस असावं लागायचं. आता प्रेमाची सुरुवात हायपासून होऊन कधी कधी ती अगदी सीन इथपर्यंत जाते. हे मेसेजचं प्रेम ना फार गमतीशीर. समोरची व्यक्ती ऑनलाईन दिसली की हृदयात फुलपाखरं उडतात. पण आपण मेसेज पाठवला आणि समोरून उत्तर आलं नाही की मनामध्ये लगेच चौकशी समिती बसते. ऑनलाईन आहे, माझा मेसेज पाहिला असेल का? कदाचित टायपिंग करत असेल. अरे अरे अरे अरे, ऑफलाईन झाली आणि पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा ऑनलाईन. मन म्हणत ही व्यक्ती माझ्या मेसेजला उत्तर देत नाहीये, किती संयमाची परीक्षा घेणार आहे माझी. आणि मग मेसेजमध्ये सर्वात रोमॅन्टिक शब्द येतो, टायपिंग. तो ब्लिंक

होत राहतो शब्द. समोर टायपिंग दिसलं की आपण स्क्रीनकडे डोळे लावून बसतो, मनात हजारो विचार. काय लिहित असेल? काही खास असेल का? माझ्यासाठी काही असेल का? आणि काही सेकंदांनी मेसेज येतो, ओके. बस एवढ्या मोठ्या मानसिक तयारीनंतर प्रेमकथेचा हा फुगा एका शब्दाने फुटून जातो. कधी कधी ना आपण मोठा मेसेज लिहितो, भावना, काळजी, आठवणी, चार इमोजी, दोन प्रश्न, आणि या सगळ्याला समोरून उत्तर येतं, आता हा म्हणजे नेमकं काय नक्की? यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ होऊ शकतं. म्हणजे हो, म्हणजे नाही, म्हणजे ऐकतीये, म्हणजे बोलायचं नाही का? की फक्त म्हणजे आता मला काय उत्तर द्यायचं ते मलाही माहीत नाही. ब्लँक होऊन जातात दोघही. या मेसेजच्या प्रेमामध्ये मात्र इमोजींची भूमिका फार मोठी असते. हा, ठीक आहे नंतर स्माइली घालणं किंवा ठीक आहे नंतर हार्ट घालणं, यामध्ये जमीन अस्मानाचा फरक. हाय करून स्माइली इमोजी घातला की मन आनंदी, नुसतं हाय आलं की मन सावध, आणि फक्त के असं आलं की मन म्हणतं काहीतरी बिनसलंय. असं असतं हे मेसेजचं प्रेम. पण खरं तर हे मेसेजचं प्रेमही खूप गोड असतं. एखादा साधा जेवलास का, घरी पोचलास का, काळजी घे, हा मेसेज दिवसभराचा थकवा हलका करतो. कारण मेसेज छोटा असला तरी त्यातली काळजी फार मोठी असते. हो की नाही?

0: प्रेमाचा रंग किंवा प्रेमाची तऱ्हा आणखी एक वेगळी असते, ती म्हणजे अबोल असं प्रेम. ती म्हणते, तू दिलेला गजरा ओंझळीत माझ्या, तू दिलेला गजरा ओंझळीत माझ्या, त्यात काही फुले आणि काही कळ्या ताज्या. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. आणि लाजऱ्या कळ्यांमध्ये बोलते आपुले सगळे मुके क्षण. कळ्या फुलांचा हा गजरा आपला, जणू व्यक्त अव्यक्तांचा प्रवास निरंतर. अबोल भावनांची बोलकी कहाणी, ज्यामध्ये तुझं स्मरण निरंतर. असं हे अतिशय अबोल गोड पण तितकंच गोड प्रेम. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. कधी कधी प्रेम ना ते असतं विरुद्धार्थी, म्हणजे एकाला एक आवडत असतं आणि दुसऱ्याला दुसरं आवडत असतं. हा पण प्रेमाचा आणखी एक रंग. तो म्हणतो, तुला लागतो चहा आणि मला लागते कॉफी, तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी, तुला वाजते थंडी मला होतं गरम, तू आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम, तुझं माझं जमणार तरी कसं. झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे, मी मात्र झोपतो 12 नंतर आणि रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर, अगं तुझं माझं जमणार तरी कसं. फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग, मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, कळत नाही रंग राखाडी आहे का काळा, तुझं माझं जमणार तरी कसं. घालतो मी शर्ट इस्त्री न करता, घालतो मी शर्ट इस्त्री न करता, जाऊन येतो एकटाच इतरांचं न ठरवता, तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, बाहेर निघताना नखरे 1760. सांग बाई तुझं माझं जमणार तरी कसं. मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा, मला नसतात लक्षात वाढदिवसांच्या तारखा, जातो बाजारात पण काम विसरतो सारखा. तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, बारीक तुझी नजर डोळे आहेत का दुर्बीण. सांग बाई कसं जमणार तुझं माझं. पण एक सांगू तुला, पण एक सांगू तुला, हे सगळं असूनही आहे तसं जमवूया का आपण. ऊन आणि सावली राहतात जसं, तुझं आणि माझं जमेल का ग तसं.
1: शब्द शब्द जाणून वाचते तुझा मन, शब्द शब्द

या सगळ्यांमधून पुढे जाऊन तिचं त्याच्यावर, त्याचं तिच्यावर प्रेम जडतं आणि मग घरात लग्न कार्याची बोलणी सुरू होतात. आणि तेव्हा असतं ते लग्नाआधीचं प्रेम, प्रेमाची आणखी एक वेगळी तऱ्हा. हे लग्नाआधीचं प्रेम म्हणजे आयुष्यातला असा गोड टप्पा ज्यामध्ये लग्न अजून ठरलेलं नसतं, पण मनाने मात्र संसाराचा आराखडा तयार केलेला असतो. घर कुठे घ्यायचं, सुट्टीला कुठे जायचं, चहा कोण करणार, भांडण झालं तर कोण आधी सॉरी म्हणणार, या सगळ्याचा विचार झालेला असतो. पण घरच्यांना मात्र या बैठकीची अजून काही कल्पना नसते. सुरुवातीला अगदी साधं असतं, हं, तुझं नाव काय, कुठे राहतोस, काय करतोस, अशा प्रश्नांनी सुरुवात होते. काही दिवसांनी प्रश्न बदलतात, जेवलास का, कुठे आहेस, अरे घरी पोचलास का. आणखी काही दिवसांनी चौकशी विभाग सुरू होतो, ऑनलाईन होतास, मग माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही दिलास. या प्रेमामध्ये गुड मॉर्निंग आणि गुड नाईट यांना विशेष महत्व असतं. सकाळी मेसेज आला नाही तर दिवसाची सुरुवातच संशयाने होते. रात्री गुड नाईट उशीरा आलं तर मनात लगेच विचार सुरू होतो, आज काय झालं असेल. समोरच्याने फक्त कामात व्यक्त असल्याचं सांगितलं तरी मनाने आधी 3 कारणं, 4 गैरसमज आणि 5 निष्कर्ष तयार केलेले असतात. लग्नाआधी प्रेम करणाऱ्यांचा एक आवडता विषय म्हणजे लग्न झाल्यावर, म्हणजे लग्न झाल्यावर आपण रोज फिरायला जाऊ, हो, रविवारी बाहेर जेवायला जाऊ, हो, आणि सकाळी चहा तू करशील, ते मात्र आपण नंतर ठरवू, हं. आणि इथेच रोमॅन्टिक संभाषणाला व्यवहाराची किनार लागते. ह्या प्रेमामध्ये एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची ही मोठी मोहीम सुरू असते. तुला कोणता रंग आवडतो, तुला कोणतं गाणं आवडतं, तुला चहा की कॉफी, हे प्रश्न अगदी प्रेमळपणे विचारले जातात. पण लग्नाची चर्चा पुढे गेल्यानंतर प्रश्न बदलतात. बँकेत सेव्हिंग किती, घर कुठे आहे, नोकरीची काय वेळ, आई वडिलांसमोर राहणार का वेगळा राहणार. आणि ही प्रेमकथा हळूहळू आर्थिक सर्वेक्षणात बदलते. हे लग्नाआधीचं प्रेम म्हणजे थोडी स्वप्न, थोडी धडधड, थोडे गैरसमज, भरपूर सारे फोन, आणि त्याहून जास्त आपण खरंच एकत्र आयुष्य जगू शकू का, आणि याबरोबरच एक गोड भीतीही असते. असं असतं हे लग्नाआधीचं प्रेम.

आता सुरू होतं लग्नानंतरचं प्रेम. लग्नानंतरचं प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, कविता, तू माझ्यासाठी किती खास, मी तुझ्यासाठी कसा, अशा वाक्यांनी भरलेलं असतंच. पण लग्नानंतरच्या प्रेमामध्ये अजूनही काही गोष्टी येतात, ते म्हणजे चहा ठेवलास का, भाजी आणलीस का, चार्जर कुठे आहे, आज डब्बा काय द्यायचा, हे नवीन प्रश्न दार ठोठवायला लागतात. प्रेम संपत नाही, पण त्याचा फॉर्मॅट मात्र बदलतो. प्रेमाची तऱ्हा वेगळी होते. लग्नाआधी तो म्हणायचा तुझ्यासाठी चंद्रसुद्धा आणेन. लग्नानंतर ती म्हणते अहो जरा बाजारातून कोथिंबीर आणाल का, तो म्हणतो आत्ता. ती शांतपणे म्हणते हो चंद्र नको, कोथिंबीर पुरेशी आहे. कधी कधी ना लग्नानंतरच्या या प्रेमाची परीक्षा छोट्याशा भांडणात होते, आणि मग प्रेमामध्ये मतभेद झाले की दोघंही आपापल्या बाजूने अगदी ठाम असतात. काही वेळा घरात शांतता पसरते, मग कोण आधी बोलणार याची चर्चा सुरू होते. 10 मिनिटं शांतता, मग 20 मिनिटं शांतता, शेवटी कोणीतरी विचारतच चहा करू, आणि लगेच उत्तर येतं हो हो कर ना. झालं, युद्धबंदी लागू. खरं तर लग्नानंतरचं हे प्रेम फार सुंदर असतं, त्यामध्ये दिखावा कमी आणि काळजी जास्त असते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे वाक्य रोज ऐकायला मिळेलच असं नाही, पण ताप आला तर कपाळावर हात ठेवणारा जोडीदार, बाहेर जाताना लवकर ये म्हणणारी व्यक्ती, आवडता पदार्थ ताटात वाढणं, थकलेल्या दिवसानंतर 2 गोड शब्द बोलणं, हीच तर प्रेमाची खरी रूपं असतात. म्हणूनच लग्नानंतर प्रेम कमी होत नाही, उलट ते कवितेतून रोजच्या जगण्यात उतरतं. आधी प्रेम डोळ्यात दिसतं, नंतर ते चहाच्या कपात, डब्याच्या घासात, काळजीच्या प्रश्नात, आणि कधी कधी छोट्याशा भांडणानंतरच्या चल जेवायला बस यामध्ये देखील दिसतं. कारण संसारात प्रेम म्हणजे रोजच आय लव यू म्हणणं नाही, तर रोजच्या गडबडीतही तू आहेस ना ही जाणीव जपणं होय. असं हे लग्नानंतरचं प्रेम.

लग्नाला काही वर्ष होतात, संसार मुरायला लागतो आणि यानंतर या नात्याची गोडी आणखीनच अवेट होते. प्रेमाची यातली आणखी एक वेगळा रंग, एक वेगळी तऱ्हा यामध्ये असते, एक वेगळीच गोडी आणि वेगळीच ओढ. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तो बावचळला, गोंधळला. आता अशा प्रश्नांची सवय नव्हती उरली ना. प्रेम नवनव होतं तेव्हा सगळं ठीक होतं हो. तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडेही भारी भारी उत्तरं तयार असायची. पण मग लग्न झालं, संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली आणि काल परवा अचानक ही गुगली पडली. त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती, हातात लाटणं, समोर तापलेला तवा. त्यानं संभाव्य धोका ओळखला. सांगण्यासारखं प्रचंड आहे, संध्याकाळी सावकाशीनं सांगतो. असं म्हणून तो कामावर सटकला. तो घरातून बाहेर पडला खरा, पण घर काही डोक्यातून बाहेर पडत नव्हतं. अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेली. कठीण असतो हो हे नात्याचं गणित. एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांमधून सोडवणं अगदी कठीण. तो विचार करत होता, काय सांगावं, मी राजा, तू माझी राणी वगैरे वगैरे म्हणावं का? नको नको, फार फिल्मी वाटतं ते. तू खूप छान आहेस असं म्हणावं का? नको नको, तिला ते फारच रुक्ष वाटू शकतं. समजूतदार, सहनशील असं म्हणावं का? नको तर ती नक्कीच म्हणेल ना याच्यावर की राजकारणासारखी उत्तरं देऊ नकोस. त्याला काही सुचेना. बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं या दोन्हीसाठी ना क्लासेस असायला हवेत. लाईन लागेल नवऱ्यांची, त्याच्या मनात असले भलते सलते विचार येत होते. सूर्य मावळला, घरी जायची वेळ झाली. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्यांची भुवाई वर जाणार याची त्याला खात्री होती. घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. त्यानं बेल वाजवली. अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही, त्याच्या मुलानं दार उघडलं आणि पुढच्या क्षणीच कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला. मुलगा जवळजवळ उडी मारतच म्हणाला, बाबा भजी केली आता आईनं, पटकन हातपाय धुवून या. तो मान डोलावून आत गेला आणि पुढच्याच क्षणी टेबलावर हजर झाला. बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली. त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं. तिनं तोंडभर हसून विचारलं, काही सुचतंय का? त्यानं नकारार्थी मान हलवली. तशी

पटकन टाळी वाजवली आणि आनंदाने म्हणाली, अहो मलाही नाही सुचलं. तो पुन्हा गोंधळला. अरे, आणि ती बोलतच होती. अहो, काही दिवसापूर्वी ना माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं, तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं? 7-8 दिवस मी विचार केला, पण मला काही सांगताच येईना. आणि मग मात्र मला भीती वाटली. माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय असं वाटलं, आणि खूप अपराधी वाटायला लागलं. काय करावं काही कळेना. मला स्वतःविषयी शंका होती, पण 12 वर्षानंतर देखील तुझं प्रेम कणभरही आटलेलं नाही याची मात्र खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न मी तुला विचारला. वाटलं तुला जर उत्तर देता आलं तर मात्र आपण फॉल्टमध्ये आहोत. पण नाही, तुलाही उत्तर देता आलं नाही म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत जिथे फक्त वाटून घेणं हे सुरू झालंय. आता शब्द सापडत नाहीत आणि त्यांची गरजही नाही, कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड संपलीय. असं म्हणून तिनं एक कांदाभाजी त्याला भरवली. शपथ सांगतो, त्याच्या 12 वर्षाच्या संसारामधला सगळ्यात खमंगपणा त्या भजीमध्ये उतरला होता. अशी ही प्रेमाची आणखी एक तरा, मुरलेल्या गोड लोणच्यासारखी.

असं प्रेम हळूहळू वाढत जातं. आता वय पण वाढलेलं असतं आणि वय वाढलं की असलेलं प्रेम ते असतं रोमान्सपासून अगदी रिमाइंडरपर्यंत. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. वय वाढलं की प्रेमाची भाषा बदलते. तरुणपणी प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, लाँग ड्राईव्ह, रात्री उशिरापर्यंत गप्पा. आणि वय वाढल्यावरचं प्रेम म्हणजे औषध घेतलंस का?

चहा करू का? जरा आराम कर. जीना हाळू उतरले बाबा. हे वय वाढल्यावर तारे नको असतात. चष्मा कुठे आहे तेवढा शोधून दे रे बाबा. बस प्रेमाची पातळी तीच, पण चष्म्याची गरज वाढलेली. पूर्वी दोघं फिरायला बाहेर पडायचे तेव्हा प्रश्न असायचा कुठे जाऊया. आता प्रश्न असतो किती दूर जायचं, थोडं लांब जाऊया का? नको. रोमांसचा हा प्रवास सुरू होतो आणि शेवटी भाजीच्या पिशवीत येऊन संपतो. वय वाढलं की प्रेमात काळजीचा भाग वाढतो. चहा झाला की गोळी घ्यायची आठवण केली जाते. आता गुड मॉर्निंगपेक्षा तब्येत कशी आहे हा मेसेज जास्त महत्वाचा असतो. कुठे फिरायला जायचं यापेक्षा घरी लवकर या हा शब्द मोलाचा ठरतो. पूर्वी वाढदिवसाला महागडी वस्तू भेट दिली जायची. आता नवरा बायकोला विचारतो काय घेऊ तुला, ती म्हणते काही नको, फक्त मुलाबाळांसमोर आपण आजचा दिवस छान साजरा करूया. कधी कधी दोघं सोफ्यावर बसलेले असतात, टीव्ही सुरू असतो, पण कुणालाच कार्यक्रम नीट दिसत नाही. एकाला झोप येते, दुसऱ्याला चष्मा सापडत नाही, तरी दोघं एकत्र बसलेले असतात. शब्द नसतात पण सहवास असतो. अगदी हेच वय वाढल्याचं प्रेमाचं खरं सौंदर्य आणि खरं लक्षण. केसात आलेली रुपेरी किनार तरी प्रेमाचा रंग बहारदार. गुलाब नसेल हातात आता, पण हाताचा स्पर्श असतो प्रेमाचा आधार. खरंच वय वाढलं की प्रेम अधिक शांत, समंजस आणि आपुलकीचं होतं. डोळ्यातला रोमांस काळजीत बदलतो, नजरेमधलं प्रेम अधिक गहिरं होतं. आणि हातात हात घालून चालायचो आता एकमेकांना आधार देत चालतो. आणि मला वाटतं मैत्रिणींनो, कदाचित हेच प्रेम, ह्याच प्रेमाचं रूप हे सगळ्यात सुंदर असतं. हा प्रेमाचा रंग ही प्रेमाची तऱ्हा सगळ्यात गोड असते.

मैत्रिणींनो, असं हे प्रेम, प्रेमाचे हे अनेक रंग आणि या प्रेमाच्या अत्यंत गोड, निरागस, हव्या हव्याच्या वाटणाऱ्या वेगवेगळ्या तऱ्हा. आणि हे प्रेम आहे म्हणूनच आपण आहोत आणि म्हणूनच ही दुनिया चालली. तर असंच हे प्रेम सतत वृद्धिंगत होवो हीच मनापासून सदिच्छा. मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम उर्मी. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की सांगा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर. आणि याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: हमारे साथियों ने कुछ और बातें लिखी हैं और जवाब भी लिख दिए हैं। आवाज़ की दुनिया के दोस्तों, आप हमसे जुड़े हुए हैं और लगातार अपने कमेंट्स लिख रहे हैं, हमें अपने संदेश भेज रहे हैं और एकदम लाइव कार्यक्रम है ये सुरीला सफर, तो हम अपने साथियों के संदेश पढ़कर आपको सुनवा देते हैं। इस सफर में लोकप्रिय गायक सुबीर कुमार की भूमिका निभाई थी अमिताभ बच्चन ने और शास्त्रीय संगीत में माहिर गायिका के किरदार में नजर आई थी जया भादुरी बच्चन और उनके साथी कलाकार थे बिंदु
1: भाई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी। स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन। अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं। केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे। वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबतची नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल। ही चौकट देशातल्या वाहन उद्योगांसाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल, त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल। देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील। ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे। या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील। नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी मानकं 2027 पासून आत्ताच्या मानकांची जागा घेतील आणि ती 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील। भारताबरोबर व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीच्या संधी कतारमधल्या व्यावसायिकांनी प्राधान्यानं स्वीकाराव्यात आणि आर्थिक संबंध

0: बंधा दृढ करावेत असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. दोहा इथं झालेल्या कतारी व्यावसायिक असोसिएशनच्या गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. भारताच्या विक्रमी आर्थिक वाढीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसंच 2025-26 मध्ये भारतात 94 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक थेट परकीय गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. कतारचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री अहमद बिन महम्मद अल सईद यांचीही त्यांनी भेट घेतली. पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा, औषध व्यवसाय, रसायन, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा अनेक क्षेत्रातल्या गुंतवणूक संधींबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पणभाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशावेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरु केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
2: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
0: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपा, सीपीआय, सीपीआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकातून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस

दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायाबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या आर्थिक नातेसंबंधांना गती मिळाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या उद्योजक संघटनेच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. भारतात उद्योगाचा आणि खासगी कामगारांचा पाया वाढत असून अमेरिकेतल्या उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं गोयल म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 3 सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तानीपर्थी याच्या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनीपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया धांदस हिनं 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. भारतानं आतापर्यंत 9 सुवर्ण, 21 रौप्य आणि 27 कांस्यपदकासह एकूण 57 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीतल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचं 1:40 आणि 53 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करतोय सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. उजनी धरणातील उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचं भौतिक सुविधांच्या उपलब्धतेनुसार वर्गीकरण आणि कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या 643 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. राज्याच्या बहुतांश भागात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला. पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे मदत आणि पुनर्वसन विभागानं खरीप हंगाम 2026 राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. यात पुणे विभागातील 35 तालुक्यांचा समावेश असून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळपेढा या 11 तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत निम्माच म्हणजे 223 मिलीमीटर पाऊस पडला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट आणि पंढरपूरसह विविध तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे, त्यामुळे विविध गावात 68 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे जलप्रकल्प सध्या कोरडे पडले असून जिल्ह्याच्या पाणी

पुरवठ्याची संपूर्ण भिस्त आता उजनी धरणावर आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत उजनीच्या उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. उजनी धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असला तरी ते पाणी शेती आणि उद्योगासाठी न वापरता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवावं असं गोरे यांनी सूचित केलं आहे. जिल्हा परिषदेच्या 2768 प्राथमिक शाळांचं भौतिक

शाळांना शौचालय, पिण्याचं स्वच्छ पाणी, वीज संरक्षण भिंत, वर्गखोल्या अशा मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या 643 ग्रामपंचायतींवर शासनाच्या आदेशानुसार प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा तालुका वगळता इतर सर्वच 9 तालुक्यात एका अधिकाऱ्याकडे 8 ते 9 ग्रामपंचायतीचा कारभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कार्यालयीन कामकाजाबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 दिवस द्यावा लागणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 22वा युवा महोत्सव यंदा बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात होत आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा युवा महोत्सव 28 सप्टेंबरला सुरू झाला असून उद्या 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांनी 39 कला प्रकारात आपली कला सादर केली. यामध्ये 45 महाविद्यालयातील जवळपास 1000 जास्त विद्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक नुकतीच कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विद्यापीठाच्या विविध इमारतींचं सुरू असणारं बांधकाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं काम तसंच विद्यार्थ्यांच्या पारदर्शक परीक्षा या विषयांवर या सभेच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. विकासकामांना गती देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं कडक पावलं उचलावीत अशी अपेक्षा सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना। एसआयआरमधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा। प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे सीएएफई मानकांची अधिसूचना जारी। एंटेलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामिनाला उच्च न्यायालयाची स्थगिती। अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं। राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी मार्च 2027 होणाऱ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत। मदत आणि पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे। याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांमधल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्यात आणि कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत। केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे सीएएफई मानकांची अधिसूचना जारी केली आहे। वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबत नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल। ही चौकट देशातल्या वाहन उद्योगासाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल, त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल। देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील। ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वोकल फॉर लोकल हा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी।
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली, मात्र अशावेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं। स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 सुरू केलं। देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं। सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि

0: तर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
1: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
2: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार यादा हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज एनडीए आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या कथित अनियमिततेविरोधात येत्या 2 तारखेपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा पातळीवर लोकशाही वाचवा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तसंच 6 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघेल असा इशाराही खरगे यांनी दिला. यासंदर्भात विरोधी पक्षांचे सदस्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकांमधून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुजरात पोलिसांचं दहशतवादी विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायांबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज सुवर्णपदकांची लयलूट केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीने सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीने मोडला. तीरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक तिरंदाजी प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. भारताने आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 28 कांस्यपदकांसह एकूण 58 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 7वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कांदा खरेदीत अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली आहे. या समितीत

प्रांताधिकारी तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेले सदस्य तसंच सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश आहे. किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सध्या 2026-27 हंगामासाठी कांदा खरेदी सुरू आहे. त्यात अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे ही समिती नेमल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. अँटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीनं या जामीनाला आव्हान देण्यात आलं. 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतल्या अँटिलिया या निवासस्थानानजीक स्फोटकांनी भरलेली मोटारगाडी ठेवण्यात आली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. एसआरमधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी मानकांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच सीएएफई मानकांची अधिसूचना जारी. अँटिलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामीनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात सुप्रसिद्ध सूत्र संचालक अभिनेता संगीतकार पार्श्वगायक शांतनू मुखर्जी अर्थात शान

0: यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम श्याम शानदार. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरामध्ये आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अनेक गायकांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडलीय. काही गायकांचा आवाज त्यांच्या दमदार शैलीसाठी ओळखला जातो, काहींचा आवाज भावपूर्ण गायकीसाठी, तर काही गायक आपल्या आवाजातील गोडवा, सहजता आणि बहुरंगीपणामुळे वेगळे ठरतात. या तिसऱ्या प्रकारात येणारे एक महत्वाचे नाव म्हणजे शान. आपल्या मधुर, स्वच्छ, तरुणाईने भरलेल्या आणि भावस्पर्शी आवाजामुळे शान यांनी हिंदी चित्रपट संगीतात तसेच भारतीय लोकप्रिय संगीत विश्वात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. प्रेमगीतांपासून रोमॅन्टिक गाण्यांपर्यंत, आनंदी आणि उत्साही गीतांपासून भावनिक रचनांपर्यंत आणि चित्रपट संगीतापासून स्वतंत्र संगीतापर्यंत त्यांनी विविध प्रकारच्या गाण्यांना आपला आवाज दिला. त्यांच्या गायकीत सहजता आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम जाणवतो. आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त त्यांच्या म्युझिकल जर्नीची सफर करूया श्याम शानदार या आपल्या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात करूया त्यांच्या एका गीताने.

मित्रांनो, शान यांचे संपूर्ण नाव शांतनू मुखर्जी असे आहे. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मुंबई येथे झाला. संगीताशी त्यांचे नाते लहानपणापासूनच निर्माण झाले. त्यांचे वडील मानस मुखर्जी हे संगीतकार होते आणि त्यांच्या कुटुंबात संगीताची परंपरा होती, त्यामुळे संगीत हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणे स्वाभाविक होते. लहान वयातच त्यांनी संगीताच्या वातावरणाचा अनुभव घेतला. त्यांच्या कुटुंबातील संगीत प्रेमामुळे त्यांना स्वर, ताल आणि संगीताची अभिव्यक्ती यांचा परिचय बालपणापासून झाला. त्यांच्या बहीण सागरिका मुखर्जी यांचाही संगीत क्षेत्राशी संबंध राहिला आहे. अशा वातावरणात वाढल्यामुळे शान यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या भविष्यातील संगीत प्रवासावर कुटुंबाचा मोठा प्रभाव पडला. शान यांच्या बालपणीच्या काळात भारतीय चित्रपट संगीतात मोठ्या प्रमाणावर बदल होत होते. पारंपरिक संगीत शैलीसोबत पाश्चात्य संगीताचे प्रभाव वाढत होते आणि नवीन प्रकारच्या ध्वनींचा प्रयोग केला जात होता. शान यांनी या बदलत्या संगीत विश्वाचा अनुभव घेतला. सुरुवातीला त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. जाहिरातींच्या छोट्या रचनांमध्ये आवाजातील स्पष्टता, योग्य उच्चार

वेळेचे भान आणि आकर्षक सादरीकरण आवश्यक असते. या अनुभवामुळे त्यांच्या व्यावसायिक गायकीला एक भक्कम पाया मिळाला. पुढे चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या आवाजाची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. शान यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी आशा भोसले यांच्यासोबत केलेले काम. त्यांच्यासारख्या दिग्गज गायकीसोबत काम करण्याची संधी शान यांच्यासाठी महत्वाची ठरली. यामुळे त्यांना मोठ्या संगीत विश्वात स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक संगीतकार आणि गायक गायिकांसोबत काम केले. त्यांच्या आवाजात एक विशिष्ट तरुणपणा असल्यामुळे रोमॅन्टिक आणि हलकी फुलकी गाणी त्यांच्या आवाजाला विशेष अनुरूप ठरली. मित्रांनो, शान यांच्या लोकप्रियतेचा मोठा भाग त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांशी जोडलेला आहे. प्रेम, मैत्री, तरुणाई, आनंद आणि स्वप्नाळूपणा या भावनांना त्यांच्या आवाजाने विशेष अभिव्यक्ती दिली. त्यांच्या आवाजात आक्रमकता किंवा अतिनाट्यमयता कमी असून त्याऐवजी मृदुता आणि सहज भावनिकता अधिक जाणवते. त्यामुळे त्यांची गाणी ऐकताना श्रोत्यांना ती सहजपणे आपल्या अनुभवांशी जोडता येतात. त्यांच्या गायकीत भावना व्यक्त करण्यासाठी अनावश्यक ताकद वापरली जात नाही. उलट आवाजातील सूक्ष्म चढ उतार आणि उच्चारांमधील नाजूकपणा यामुळे गीतातील भावना अधिक प्रभावी होतात.

मित्रांनो, शान यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांमध्ये तन्हा दिल या अल्बमचे विशेष महत्व आहे. तन्हा दिल हे स्वतंत्र संगीताच्या क्षेत्रातील लोकप्रिय गाणे ठरले. या गाण्याने शान यांना केवळ पार्श्वगायक म्हणून नाही तर स्वतंत्र संगीत विश्वातील कलाकार म्हणूनही मोठी ओळख मिळवून दिली. त्या काळात म्युझिक अल्बम्स आणि पॉप संगीताला भारतात मोठी लोकप्रियता मिळाली होती. शान यांनी या प्रवाहाचा प्रभावीपणे उपयोग केला. शान यांच्या आवाजाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गोडवा. त्यांच्या आवाजात एक मऊ आणि प्रसन्न गुण आहे. विशेषतः प्रेम गीतांमध्ये हा गुण अधिक ठळकपणे जाणवतो. गाण्याचे शब्द साधे असले तरी त्यांच्या सादरीकरणामुळे त्यांना भावनिक खोली मिळू शकते. शान यांचा आवाज तरुण पात्रांसाठी विशेष अनुरूप वाटतो. त्यामुळे हिंदी चित्रपटांमधील तरुण नायकांसाठी त्यांनी अनेकदा पार्श्वगायन केले. त्यांच्या आवाजामुळे पात्राला निरागसता, प्रेमळपणा, उत्साह किंवा स्वप्नाळूपणा यासारख्या भावना मिळतात. शान यांनी हिंदी बरोबरच इतर भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत. भारतीय संगीत विश्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विविध भाषांमध्ये संगीत निर्माण होते आणि एकाच कलाकाराला अनेक भाषांमध्ये काम करण्याची संधी मिळते. शान यांनी या विविधतेचा स्वीकार केला. वेगवेगळ्या भाषांमध्ये गाताना त्या भाषेचा उच्चार, लय आणि भावना शैली समजून घेणे आवश्यक असते. या क्षमतेमुळे त्यांचा संगीत प्रवास केवळ एका भाषेपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी भारतीय संगीताची विविधता अनुभवली आणि आपल्या आवाजाद्वारे विविध भाषिक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शान यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे विविध संगीतकारांसोबत त्यांनी केलेले काम. हिंदी चित्रपट संगीतात संगीतकाराच्या शैलीनुसार गायकाला आपली गायकी बदलावी लागते.

काही संगीतकारांना शास्त्रीय आधार असलेली गायकी अपेक्षित असते, तर काही जण आधुनिक, पाश्चात्य किंवा इलेक्ट्रॉनिक ध्वनींचा वापर करतात. शान यांनी या विविध शैलींमध्ये स्वतःला जुळवून घेतले. त्यांच्या आवाजातील लवचिकतेमुळे ते वेगवेगळ्या संगीत प्रकारांमध्ये सहजपणे काम करू शकले. यामुळे त्यांच्या कारकिर्दीत विविधता निर्माण झाली. मित्रांनो, जब से तेरे नैना हे शान यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यातील रोमॅन्टिक भाव, शब्दांची मांडणी आणि संगीताची रचना यांना त्यांच्या आवाजाने सुंदर साथ दिली. गाण्यातील नायकाच्या प्रेम भावनेचे सादरीकरण करताना शान यांनी आवाजातील मृदुता कायम ठेवली. त्याचप्रमाणे बहती हवासा थावू सारख्या गाण्यात त्यांच्या आवाजातील आठवणींचा आणि भावनिकतेचा वेगळा पैलू जाणवतो. अशा गाण्यांमुळे शान यांची ओळख केवळ एक रोमॅन्टिक गायक म्हणून न राहता भावनिक अभिव्यक्ती करणारा गायक अशीही निर्माण झाली.

मैं ऐसा क्यों हूँ हे गाणे ही त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांपैकी एक आहे. शान यांनी हे गाणं गाताना आवाजात हलकी फुलकी उत्सुकता आणि आत्मपरीक्षणाची छटा आणली. शान यांच्या गायकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उच्चारांची स्पष्टता. कोणत्याही गायकासाठी शब्द स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे असते. गाण्याच्या चालीसोबत शब्दांचे भावनिक महत्व टिकवून ठेवण्याची क्षमता शान यांच्या गायकीत दिसते. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये संगीत आणि शब्द यांचा संतुलित अनुभव मिळतो. त्यांच्या गायकीत शब्दांना केवळ सुरांच्या चौकटीत बसवण्याऐवजी त्यांचा अर्थ आणि भावना पोहोचवण्याचा प्रयत्न जाणवतो. शान यांच्या कारकिर्दीमध्ये पुरस्कार आणि सन्मानांचाही महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या गायकीला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. जब से तेरी नैना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा सन्मान त्यांच्या पार्श्वगायनातील योगदानाची दखल घेणारा ठरला. पुरस्कार हे कलाकाराच्या संपूर्ण कारकिर्दीचे अंतिम मोजमाप नसले तरी ते त्या विशिष्ट काळातील कामाची आणि लोकप्रियतेची सार्वजनिक दखल दर्शवतात. शान यांच्या बाबतीतही पुरस्कारांनी त्यांच्या संगीत प्रवासातील महत्वाच्या टप्प्यांना अधोरेखित केले. मित्रांनो, शान यांनी केवळ पार्श्वगायक म्हणून काम केले नाही तर दूरदर्शनवरील संगीतविषयक कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला. अशा कार्यक्रमांमधून ते प्रेक्षकांशी अधिक थेटपणे जोडले गेले. गायक म्हणून स्टुडिओमध्ये गाणे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात किंवा दूरदर्शनवर सादरीकरण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. थेट सादरीकरणासाठी आवाजावर नियंत्रण, प्रेक्षकांशी संवाद, मंचावरील आत्मविश्वास आणि परिस्थितीनुसार गाण्याची शैली बदलण्याची क्षमता आवश्यक असते. शान यांनी या क्षेत्रातही आपली उपस्थिती निर्माण केली. शान यांचे व्यक्तिमत्व केवळ त्यांच्या आवाजामुळेच लोकप्रिय झाले नाही तर त्यांच्या साधेपणामुळे आणि सादरीकरणातील सहजतेमुळेही ते श्रोत्यांना जवळचे वाटतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील नाते केवळ संगीतावर आधारित नसते. कलाकाराची मंचावरील उपस्थिती, संवाद शैली आणि व्यक्तिमत्व यांचाही त्यावर परिणाम होतो. शान यांच्या सार्वजनिक सादरीकरणात उत्साह आणि आपुलकी दिसून येते. त्यामुळे त्यांना ऐकणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या गाण्यांमध्ये एक सहज आणि मैत्रीपूर्ण अनुभव मिळतो. भारतीय चित्रपट संगीतामध्ये गायकाच्या आवाजाला अनेकदा एखाद्या अभिनेत्याच्या

व्यक्तिमत्वाशी जोडले जाते. एखाद्या नायकासाठी विशिष्ट गायकाचा आवाज वारंवार वापरला गेला की त्या आवाजाची त्या अभिनेत्याशी एक प्रकारची ओळख निर्माण होते. शान यांच्या बाबतीतही त्यांच्या तरुण आणि मृदू आवाजामुळे अनेक तरुण नायकांच्या व्यक्तिरेखांना योग्य भावनिक स्वरूप मिळाले. त्यांच्या आवाजात अतिशय प्रौढ किंवा गंभीर छटा नसल्यामुळे तरुणाईशी संबंधित गाणी

आणि आजच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पर्यंत संगीत ऐकण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात अनेक कलाकारांना स्वतःची ओळख टिकवून ठेवण्यासाठी सतत बदल स्वीकारावे लागले. शान यांनीही चित्रपट संगीत, स्वतंत्र संगीत, लाईव्ह परफॉर्मन्स आणि टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या संगीत प्रवासाचा एक महत्वाचा भाग म्हणजे स्वतंत्र संगीत. हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भारतात इंडी पॉप किंवा स्वतंत्र पॉप संगीताचा एक मोठा प्रवाह निर्माण झाला होता. या प्रवाहात कलाकारांना चित्रपटातील कथानक किंवा पात्रांच्या मर्यादेपेक्षा स्वतःची कलात्मक ओळख व्यक्त करण्याची अधिक मुभा मिळते. शान यांनी तन्हा दिल सारख्या अल्बम मधून या क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केली. या कामामुळे त्यांच्या आवाजाला चित्रपटातील एखाद्या पात्राच्या पलीकडे स्वतंत्र ओळख मिळाली. मित्रांनो, शान यांच्या गायकीत पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा समन्वयही जाणवतो. आधुनिक वाद्यवृंद, पॉप बीट्स आणि भारतीय सुरावटी यांचा संगम असलेल्या गाण्यांमध्ये त्यांचा आवाज सहज बसतो. त्याचवेळी भावनिक आणि साध्या धाटणीच्या गीतांमध्येही ते तितक्याच सहजतेने गाऊ शकतात. ही लवचिकता त्यांच्या यशातील एक महत्वाचा घटक आहे. गायकाने केवळ चांगला आवाज असणे पुरेसे नसते. वेगवेगळ्या संगीतकारांच्या कल्पना समजून घेऊन त्या साकारण्याची क्षमता देखील आवश्यक असते. शान यांच्या लोकप्रियतेत त्यांच्या आवाजाच्या भावनिक परिणामाचा मोठा वाटा आहे. एखादे गाणे लोकप्रिय होण्यासाठी केवळ चांगली चाल किंवा उत्कृष्ट संगीत पुरेसे नसते. गायकाचा आवाज शब्दांमधील भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो का हे देखील महत्वाचे असते. शान यांच्या अनेक गाण्यांमध्ये प्रेम, आठवण, मैत्री, आनंद आणि विरह यासारख्या भावना आढळतात. शान यांच्या गायकीची तुलना इतर गायकांशी करताना त्यांच्या विशिष्ट शैलीचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक गायकाची आवाजाची रचना, गायकीची पद्धत आणि भावनिक अभिव्यक्ती वेगळी असते. शान यांची शैली प्रामुख्याने मधुर आणि सौम्य आहे. त्यांचा आवाज ऐकताना एक प्रसन्न आणि हलकी भावना निर्माण होते. ते अत्यंत उंच किंवा शक्तिशाली स्वरांवर भर देण्यापेक्षा गाण्याच्या मूडशी जुळवणाऱ्या स्वरछटा वापरतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यांना एक सहज ऐकण्याजोगे स्वरूप प्राप्त होते. मित्रांनो, शान यांचा संगीत प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. त्यांच्या कारकिर्दीतून एक गोष्ट स्पष्ट होते की कलाकाराने केवळ एका क्षेत्रावर अवलंबून न राहता विविध संधींचा शोध घेतला पाहिजे. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम्स, दूरदर्शन आणि लाईव्ह कार्यक्रमांपर्यंत त्यांनी विविध माध्यमात काम केले. या प्रवासातून सातत्य, प्रयोगशीलता आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचे महत्व दिसते. संगीताच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी केवळ लोकप्रियता पुरेशी नसते. सतत सराव, आवाजाची काळजी, नवीन संगीत शैलींचा अभ्यास आणि बदलत्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेणं आवश्यक असतं. शान यांच्या दीर्घ कारकिर्दीकडे पाहिल्यास या सर्व बाबींचे महत्व लक्षात येते. अनेक दशकांमध्ये संगीताच्या क्षेत्रात तांत्रिक आणि शैलीगत बदल झाले, परंतु शान यांनी आपली संगीताशी असलेली नाळ कायम ठेवली. त्यांच्या कारकिर्दीत सातत्याने बदल स्वीकारण्याची क्षमता दिसून येते. शान यांचे योगदान केवळ काही लोकप्रिय गाण्यांच्या यादीपुरते मर्यादित नाहीये. त्यांनी भारतीय लोकप्रिय संगीताच्या एका विशिष्ट काळाला आपला आवाज दिला. 90च्या दशकाच्या उत्तरार्धापासून आणि विशेषतः 2000च्या दशकात हिंदी चित्रपट संगीतात रोमॅन्टिक आणि तरुणाई प्रधान गाण्यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळातील अनेक गाण्यांमध्ये शान यांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्या काळातील संगीत ऐकणाऱ्या पिढीच्या आठवणींमध्ये त्यांचा आवाज विशेष स्थान मिळवतो. त्यांच्या आवाजाचे वैशिष्ट्य असे की तो एकाच वेळी आधुनिक आणि भावपूर्ण वाटतो. संगीताच्या निर्मितीत तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी मानवी आवाजातील भावना आजही महत्वाची आहे. शान यांच्या आवाजातील नैसर्गिक मृदुता आणि भावनिकता आधुनिक संगीत निर्मितीतही प्रभावी ठरली. डिजिटल रेकॉर्डिंग, ऑटोट्यून, विविध ध्वनी प्रक्रिया आणि बदलती निर्मिती पद्धती यांचा काळ असूनही गायकाच्या आवाजातील व्यक्तिमत्व महत्वाचे राहते. शान यांच्या कारकिर्दीत हे व्यक्तिमत्व स्पष्टपणे जाणवते.

शान यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःला एका विशिष्ट प्रकारच्या गाण्यापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांची ओळख रोमॅंटिक गाण्यांमुळे अधिक झाली असली तरी त्यांनी विनोदी, उत्साही, भावनिक आणि प्रयोगशील अशा विविध प्रकारच्या रचनाही केल्या. मित्रांनो, भारतीय संगीताच्या संदर्भात शान यांचे योगदान पाहताना त्यांच्या पिढीतील इतर गायकांशी असलेले सहकार्यही महत्वाचे ठरते. अनेक गाण्यांमध्ये त्यांनी नामवंत गायिका आणि गायकांसोबत आवाज दिला. ड्युएट गाण्यांमध्ये दोन वेगळ्या आवाजांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. एका गायकाचा आवाज दुसऱ्याला झाकून टाकणार नाही आणि दोन्ही आवाज गीताच्या भावनेला पूरक ठरतील याची काळजी घ्यावी लागते. शान यांच्या मृदू आवाजामुळे अशा ड्युएट गाण्यांना एक संतुलित आणि मधुर स्वरूप मिळाले. शान यांचा संगीत प्रवास हा भारतीय मनोरंजन विश्वातील बदलांचा देखील एक आरसा आहे. एका काळात गाण्यांची लोकप्रियता रेडिओ, कॅसेट आणि दूरदर्शनवर अवलंबून होती. नंतर म्युझिक चॅनल्स आणि म्युझिक अल्बम्सचा प्रभाव वाढला. त्यानंतर इंटरनेट आणि सोशल मीडियाने संगीताच्या प्रसाराची पद्धत बदलली. आज गाणी जगाच्या कोणत्याही भागातून काही क्षणात ऐकता येते. अशा बदलत्या वातावरणात शान यांची दीर्घकाळ टिकलेली ओळख त्यांच्या संगीताच्या व्यापक स्वीकाराचे द्योतक आहे. एखाद्या कलाकाराला वारसा मिळणे आणि त्या वारशाचे स्वतःच्या प्रतिभेत रूपांतर करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शान यांनी कुटुंबाच्या संगीत परंपरेला स्वतःच्या शैलीची जोड दिली. शान यांचे व्यक्तिमत्व भारतीय संगीताच्या लोकप्रिय सुलभ बाजूचे प्रतिनिधित्व करते. त्यांची गाणी केवळ संगीत जाणकारांपुरती मर्यादित राहिली नाही, सामान्य श्रोत्यांनीही ती मोठ्या प्रमाणावर ऐकली. त्यांच्या गाण्यांमध्ये गुंतागुंतीच्या संगीत प्रयोगांपेक्षा भावनिक संपर्क आणि मधुरता अनेकदा केंद्रस्थानी राहते, त्यामुळे त्यांच्या आवाजाला व्यापक प्रेक्षक वर्ग मिळाला. लोकप्रिय संगीताचा उद्देश श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवणे हा असतो आणि शान यांच्या अनेक गाण्यांनी हे साध्य केले. मित्रांनो, आजच्या तरुण गायकांसाठी शान यांच्या प्रवासातून अनेक गोष्टी शिकता येतात. सर्वप्रथम स्वतःच्या आवाजाची ओळख निर्माण करणे महत्वाचे आहे. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या संगीत प्रकाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानासोबतच स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे. चौथे म्हणजे लोकप्रियतेसोबत सातत्य राखणे महत्वाचे आहे. शान यांच्या दीर्घ संगीत प्रवासात या सर्व बाबींचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या कारकिर्दीने हे दाखवून दिले की मधुर आवाजासोबतच सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विविध माध्यमांमध्ये काम करण्याची तयारी असेल तर कलाकार दीर्घकाळ प्रेक्षकांशी जोडलेला राहू शकतो. शान यांचे भारतीय संगीत विश्वातील स्थान हे त्यांच्या लोकप्रिय गाण्यांपेक्षा व्यापक आहे. त्यांनी पार्श्वगायन, स्वतंत्र संगीत, लाईव्ह सादरीकरण आणि दूरदर्शन या विविध क्षेत्रांमध्ये काम केले. त्यांच्या आवाजाने अनेक चित्रपटातील तरुण व्यक्तिरेखांना भावनिक स्वर दिला. त्यांच्या गाण्यांनी प्रेम, मैत्री, आठवणी आणि तरुणाईच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि सहजता आजही त्यांच्या गायकीची ओळख आहे. एकूणच शान हे भारतीय संगीत विश्वातील बहुआयामी आणि लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात. शंतनू मुखर्जी या नावाने जन्मलेल्या या कलाकाराने आपल्या मेहनतीने आणि विशिष्ट आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम, दूरदर्शन आणि थेट कार्यक्रमांपर्यंत त्यांनी केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. भारतीय चित्रपट संगीत सतत बदलत असताना त्यांनीही त्या बदलांना स्वीकारत आपली ओळख टिकवून ठेवली. म्हणूनच शान यांचा संगीत प्रवास हा केवळ एका गायकाच्या यशाची कहाणी नाहीये तर भारतीय लोकप्रिय संगीताच्या बदलत्या प्रवाहाशी जोडलेला एक महत्वाचा अध्याय आहे. त्यांच्या गोड आणि ओळखीच्या आवाजामुळे ते भारतीय संगीत प्रेमींच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारे गायक ठरलेत. चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सांगता शंतनू मुखर्जी म्हणजेच शान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्याच एका गीताने करूयात.

0: चला तर मित्रांनो, आजच्या भागात मी स्वराली तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता, संगीतकार, पार्श्वगायक शांतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम श्याम शानदार आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
3: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
4: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
3: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता.
5: कुछ ही पलों में आप सुनेंगे समाचार. समाचार के बाद पूरा करेंगे तराने नए पुराने कार्यक्रम.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रबी हंगामासाठी गहू जव हरभरा मसूर मोहरी आणि करडईच्या एमएसपी मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. केंद्र सरकारनं गहू जव हरभरा मसूर मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि

0: प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसुरासाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सनफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी सांगितलं,
1: 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रतिलिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जारी केले. त्यात 2027-28 या वर्षात प्रतिलिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रतिलिटरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यात सौर परावर्ती रंगाचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग आणि अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 3 जण फरार आहेत. काल रात्री झालेल्या गोळीबारात पुर्णेकर यांचा मृत्यू झाला होता. हेंटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं काल वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेनं या जामीनाला आव्हान दिलं होतं. आयआयटी मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 40 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात साहिल याचे पालक, सहकारी विद्यार्थी, आयआयटीच्या वसतिगृहातले कर्मचारी यांचा समावेश आहे. मात्र साहिल याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचा जबाब अद्याप नोंदवलेला नाही. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या 4.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी शेखर उर्फ विजय संजय खैरनार याला मालेगावच्या जलदगती न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. त्याला 7 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरु या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं.

0: भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीनबरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
1: राज्य शासनाच्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची गरज आहे असं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांनी म्हटलं आहे. त्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय कृती दलाच्या प्रमुख आहेत. या कृती दलानं आज नाशिक विभागातले विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांशी थेट संवाद साधला, त्यानंतर त्या बोलत होत्या. राज्यातल्या 5ही महसूल विभागांमध्ये परीक्षा पद्धतीतल्या सुधारणांच्या अनुषंगानं समितीनं आतापर्यंत सुमारे 2000 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला तर सुमारे 30,000 विद्यार्थ्यांनी ईमेल तसंच निवेदनाद्वारे आपल्या शंका, प्रश्न आणि सूचना मांडल्या असल्याचं व्ही राधा यांनी सांगितलं. पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन, जलस्रोतांचं बळकटीकरण, नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं, 75%पेक्षा अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करणं आणि टँकरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि आमिर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 षटकात बिनबाद 56 धावा झाल्या होत्या. भारतात यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 87.4% पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. सन 2001 नंतर मान्सून हंगामातली पावसाची ही चौथी सर्वात कमी नोंद आहे. मान्सून हंगामातलं पावसाचं प्रमाण सरासरी 868 मिलीमीटरपेक्षा जास्त असतं, मात्र यंदा भारतात 759 मिलीमीटर इतकाच पाऊस झाल्याचं विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10 आणि 50 सेकंद होत आहेत. ठीक 7:15 आपण ऐकू शकाल कार्यक्रम वृत्तविशेष. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत. कलाकार प्रणव हरिदास आणि सहकारी

प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी सादर केलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होता. रचना होती लक्ष्मी कमल गेडाम यांची. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एक वाक्य होतं. ते म्हणत की स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सार्वजनिक स्वच्छतेसाठी निर्मल गुजरात अभियान सुरू केलं. पुढे प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी हा उपक्रम देशभर नेला. स्वच्छता ही सेवा अर्थात स्वच्छता मिशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात सार्वजनिक स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वच्छता मिशन, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, या उपक्रमातला लोकांचा सहभाग, विविध स्तरावर आणि वेगवेगळ्या माध्यमांद्वारे राबवण्यात येणारी स्वच्छता, याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला स्वच्छता ही सेवा हा स्वच्छतेच्या केवळ एकाच बाजूकडे पाहत नाही. ग्रामीण भागातले

0: रस्ते गटार यांच्या स्वच्छतेबरोबरच तिथल्या कचऱ्याची विल्हेवाट शहरी भागातल्या कचऱ्यावरची प्रक्रिया सार्वजनिक ठिकाणी साचून राहिलेला कचरा दूर करणं कार्यालयीन कामकाजातील परिसर स्वच्छता त्याचबरोबर अनावश्यक कागदी आणि ई फाईल्सची विल्हेवाट अनावश्यक साठवणूक करून ठेवण्यात आलेल्या बाबी साफ करणं सार्वजनिक ठिकाणचा कचरा दूर करणं त्याचबरोबर तिथं सौंदर्यीकरण करणं या साऱ्याच गोष्टींचा त्यात समावेश आहे. हा उपक्रम त्याची व्याप्ती याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुधांशू जोशी.
1: स्वच्छता ही सेवा या व्यापक जनआंदोलनाविषयी सांगण्याआधी आपल्याला थोडी पार्श्वभूमी जाणून घ्यावी. म्हणजे भारतामध्ये स्वच्छता, उघड्यावर शौचास जाण्याची समस्या, अपुरा कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छताविषयक सवयी यांसारखी आव्हाने दीर्घकाळ होती. याचा अधिक तपशील पाहिल्यास 2014 ग्रामीण स्वच्छता कव्हरेज सुमारे 39% असल्याचे केंद्र सरकारच्या नोंदीत नमूद आहे. या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आणि विद्यमान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक उद्देशातून 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. त्याचा प्रारंभीचा प्रमुख उद्देश 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताला उघड्यावर शौचमुक्त करण्याचा होता. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरते मर्यादित न ठेवता वर्तनातील बदल आणि जनसहभाग यावर भर देण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालय, जनजागृती आणि ग्रामपंचायतींचा सहभाग यांना महत्व देण्यात आले. पुढे पुढे स्वच्छ भारत अभियान हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता जनआंदोलन बनले ही त्याची सर्वात जमेची बाजू मानली पाहिजे. 2014 अभियान सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरगुती शौचालयांची उभारणी झाली. केंद्राच्या माहितीनुसार 2019 पर्यंत ग्रामीण भागात 10 कोटींपेक्षा अधिक शौचालय बांधली गेली आणि 6 लाखांहून अधिक ODF घोषित झाली. यानंतरचा भर शौचालय बांधणे यापासून संपूर्ण स्वच्छता टिकवणे याकडे वळला. स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात ODF+, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि दृश्य स्वच्छता यावर भर देण्यात आला. जून 2025 अखेरपर्यंत देशातील 4.5 लाखांहून अधिक गावे ODF+ मॉडेल म्हणून नोंदली गेली आहेत.
0: श्रोते हो, स्वच्छतेमध्ये सर्वात महत्वाचं ठरत असतं ते स्वच्छतागृह, सांडपाणी आणि मैला वाहून सुरक्षित ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणं. ग्रामीण भागातली शौचालयाची निर्मिती, ग्रामीण भागातील जलस्रोताचं रक्षण करत सांडपाणी व्यवस्थापन याही बाबी महत्वाच्या ठरत असतात. स्वच्छता मिशनच्या माध्यमातून यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी ज्येष्ठ पत्रकार सुधांशू जोशी म्हणाले.
1: आजच्या स्वच्छतेची व्याख्या कचरा कुठे टाकायचा एवढी मर्यादित राहिलेली नाही. घरगुती सांडपाण्याचा योग्य निचरा, पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवणे, घनकचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याची शास्त्रीय विल्हेवाट हेही तितकेच महत्वाचे आहे. ग्रामीण भागात सोक पीठ, लीच पीठ, मॅजिक पीठ तसेच मोठ्या गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध पद्धती वापरल्या जात आहेत. घनकचऱ्यासाठी कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग आणि संकलनाची व्यवस्था देखील केली जात आहे. स्वच्छता आणि पेयजल हे एकमेकांशी संलग्न विषय आहेत. सांडपाणी अनियंत्रितपणे वाहिल्यास जलस्रोत दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वच्छ भारत म्हणजे फक्त रस्ते स्वच्छ असणे नव्हे तर सुरक्षित पाणी, योग्य सांडपाणी निचरा आणि कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन असलेले गाव होय.
0: श्रोते हो, देशातील ग्रामीण भागात घरांमध्ये शौचालयांची वानवा होती. उघड्यावर शौचाला बसण्याच्या सवयीमुळे आरोग्याविषयीही प्रश्न निर्माण होत असत. विशेष करून ग्रामीण भागातल्या महिलांना यामुळे मोठ्या कुचंबणीला सामोरं जावं लागत असे. त्यामुळे घरात शौचालय तयार करण्याला सरकारकडून प्रोत्साहन देणाऱ्या योजना आल्या. महिलांसाठी फिरतं आणि कायमस्वरूपी स्वच्छतागृहाच्या व्यवस्थेमुळे महिलांच्या आत्मसन्मानाचं रक्षण झालं. याविषयी बोलताना सुधांशू जोशी म्हणाले,
1: घरात शौचालय उपलब्ध होणे ही केवळ स्वच्छतेची बाब नाही, त्याचा संबंध महिलांची सुरक्षितता, प्रतिष्ठा, आरोग्य आणि दैनंदिन श्रम यांच्याशी आहे. ग्रामीण भागात पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. महाराष्ट्राच्या अधिकृत माहितीनुसार वैयक्तिक शौचालयांसाठी 12,000 रुपये प्रोत्साहन रकमेची तरतूद आहे. स्वच्छ भारत अभियानाचा महिलांवर झालेला परिणाम हा केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही. घरातील शौचालयामुळे महिलांना सुरक्षितता, गोपनीयता आणि प्रतिष्ठा मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वच्छता हा महिला सक्षमीकरणाचाही महत्वाचा भाग मानला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण हे केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सहभागाचे मूल्यमापन करणारे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे. 2016 73 शहरांपासून सुरू झालेले हे सर्वेक्षण 2024-25 4,500 पेक्षा अधिक शहरांपर्यंत पोहोचले. 2024-25 सर्वेक्षणात सुमारे 14 कोटी नागरिकांनी यात सहभाग

0: नोंदवला आहे. माझ्या मते या स्पर्धेचे खरे यश एखाद्या शहराला मिळालेल्या पुरस्कारात नसून त्या शहरातील नागरिकांच्या सवयी बदलण्यात आहे. स्वच्छ सर्वेक्षणामुळे माझे शहर स्वच्छ असावे ही भावना माझ्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी माझी आहे या नागरिक भावनेत रुपांतरित होणे ही महत्वाची चळवळ आहे.
1: श्रोते हो, स्वच्छता आणि कचऱ्याचं नियोजन यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातले प्रश्न वेगवेगळे होते, त्यामुळे त्यावरही उपाय वेगवेगळे करण्यात आले. ग्रामीण भागात विघटन होत असलेल्या कचऱ्याचा वापर खत म्हणून करता येतो. शहरांमधील मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा निर्मितीसारखे प्रयोग सुरू आहेत. याविषयी बोलताना माजी अधिकारी राजाराम पाटील म्हणाले,
2: मानवाच्या दैनंदिन कृतीतून तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ ज्यांना आपण घनकचरा म्हणतो, त्यांचा योग्य वापर केला तर ते टाकाऊ पदार्थ सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतात. मानवी समाजात घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरण ऱ्हास आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन सुद्धा प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घनकचऱ्याचं संकलन, साठवण, वाहतूक प्रक्रिया तसेच विल्हेवाट किंवा पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनामध्ये येतात. स्वच्छता मिशन अंतर्गत मुंबईसह भारतातील सर्व शहरे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरा मुक्त शहर या ध्येयावर काम करीत आहेत. मुंबई सारख्या शहरामध्ये दररोज हजारो मेट्रिक टन कचरा गोळा होतो आणि ज्याचं व्यवस्थापन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रामुख्यानं 5 टप्प्यांचा अवलंब करते असं आपल्याला दिसून येतं. यामध्ये कचऱ्याचं त्याच्या उगमस्थानी वर्गीकरण करणे, केंद्र शासनाच्या नियमानुसार 4 भागांमध्ये हे वर्गीकरण करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यामध्ये ओला कचरा, ज्यामध्ये अन्न, स्वयंपाकघरातील कचरा इत्यादींचा समावेश होतो, त्याचबरोबर सुका कचरा, यामध्ये प्लास्टिक, कागद, काच, धातू जे मेटल याचा समावेश होतो, त्याचबरोबर सॅनिटरी कचरा जो स्वच्छता विषयक कचरा सुद्धा म्हटला जातो, यामध्ये डायपर्स, नॅपकिन, पॅड्स, वापरलेले फेस मास्क, हँड ग्लोव्ह, सिरिंज इत्यादी घरगुती वापरातील वस्तूंचा समावेश होतो. त्यानंतर धोकादायक घरगुती कचरा, ज्यामध्ये जुन्या बॅटऱ्या, जुनी औषधं, त्याचप्रमाणे निकामे झालेल्या ट्यूबलाइट्स, एलईडी बल्ब्स तसेच कीटकनाशक, जुने मोबाईल चार्जर्स, वायर्स यांचा समावेश असतो. तर असा हा कचरा संकलित करून त्याची वाहतूक करणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे. घरोघरी कचऱ्याचं संकलन केलं जातं. घनकचरा विभागाच्या गाड्यांच्या मदतीने सफाई कर्मचारी झोपडपट्ट्यांपासून ते गृहनिर्माण संस्थांपर्यंत जाऊन कचरा गोळा करतात. झोपडपट्टी दत्तक योजना यासारख्या योजनांमधून झोपडपट्ट्यांमधील स्वच्छता राखण्यासाठी आणि काही संस्थांच्या मदतीनं कचऱ्याचं संकलन केलं जातं आणि कचऱ्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून बंदिस्त कॉम्पॅक्टर्स अशी आधुनिक वाहनं वापरून कचरा मुख्य डम्पिंग ग्राउंडवरती वाहून नेला जातो. अशा पद्धतीने जमा झालेला हा कचरा शास्त्रोक्तरित्या भूमिभरण म्हणजे ज्याला आपण लँड फिलिंग म्हणतो त्या ठिकाणी केला जातो आणि प्रक्रिया न होणारा उरलेला जो कचरा आहे तो जमिनीखाली सुरक्षित पद्धतीने दाबून आणि झाकून त्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचबरोबर कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया सुद्धा करणं आवश्यक असतं. ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती केली जाते. जास्त प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या ज्या मोठ्या सोसायट्या किंवा हॉटेल्स आहेत त्यांच्याच आवारामध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बायोमिथेन प्लांट्स सुद्धा काही ठिकाणी वापरलेले आहेत, ज्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस आणि वीज निर्मिती करण्यासाठी विकेंद्रीकरण प्रकल्प राबविले जातात. त्याचबरोबर विशेष मोहीम आणि तांत्रिक वापर करून सण आणि उत्सवांमधील कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातं. आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सव किंवा नवरात्र हे मोठ्या शहरांमध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरे केले जातात. अनेक सार्वजनिक मंडळं आणि घरगुती मंडळांमधून सुद्धा, घरगुती संस्थांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होतं आणि त्यासाठी निर्माल्य कलश ठेवून असा कचरा गोळा केला जातो आणि त्यापासून खत बनवलं जातं. मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये यांत्रिक स्वच्छता केली जाते. प्रामुख्यानं विविध चौपाट्या असतील किंवा मोठी मैदानं असतील किंवा महत्वाचे रस्ते असतील अशा सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची सफाई ही यांत्रिक पद्धतीच्या मशीनचा वापर करून केली जाते.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वच्छता ही सेवा ही संकल्पना केवळ प्रशासनापुरती नाही, त्यामध्ये लोकसहभाग अधिक महत्वाचा समजला गेला. कोट्यवधी लोक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात व्यक्तिगत स्वच्छतेच्या सवयीनुसार होत असते. या उपक्रमाचं यश, त्यातला लोकसहभाग आणि या उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये घडलेला बदल याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी म्हणाले,
0: यासाठी जगातील उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास जपानमधील कचरा संकलन आणि व्यवस्थापन ही सर्वात शिस्तबद्ध, कठोर आणि प्रभावी प्रणाली मानली जाते. यामध्ये जपानमध्ये कचऱ्याचे अत्यंत काटेकोरपणे वर्गीकरण करावे लागते. यात प्रामुख्याने ज्वलनशील, अज्वलनशील, रिसायकलेबल्स, कागद आणि पेट बॉटल्स असे विविध प्रकार पडतात. याशिवाय प्रत्येक शहर

0: किंवा नगरपालिकेत कचरा टाकण्यासाठी ठरलेले दिवस आणि ठराविक वेळ आहे. अनवधानाने चुकीच्या दिवशी कचरा बाहेर ठेवल्यास तो उचलला जात नाही आणि त्यावर चेतावणीची नोटीस लावली जाते. तसेच नियम न पाळल्यास मोठा दंडही भरावा लागतो. आता आपण महाराष्ट्रात पाहिल्यास ग्रामीण स्वच्छतेमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या पूर्वीपासूनच्या लोकसहभागाच्या परंपरेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडले आहे. महाराष्ट्राने एप्रिल 2018 ग्रामीण ODF स्थिती प्राप्त केल्याचे राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे. सध्या केवळ शौचालयांवर नसून घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर मोठा भर आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार 40,247 गावांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे 39,000 गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच सुमारे 35,000 गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे झाली आहेत. याशिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 हे 2021 ते 2026 या कालावधीत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे. स्वच्छता अभियानाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना केवळ लाभार्थी न मानता सहभागी बनवणे. स्वच्छता मोहिमा, श्रमदान, ग्रामसभा, शाळांमधील जनजागृती, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग यामुळे स्वच्छतेचा विषय घराघरात पोहोचला. केंद्राच्या माहितीनुसार 2024 स्वच्छता ही सेवा या अभियानात सुमारे 31 लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित झाले आणि 31 कोटींपेक्षा अधिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या पाठोपाठ महाराष्ट्रातही लोकसहभागाची हीच परंपरा पुढे नेण्यावर भर आहे. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या 2025 अभियानात लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणूनच अखेरच्या टप्प्यात स्वच्छ भारत अभियानाकडे आपण केवळ स्वच्छता योजना म्हणून न पाहता स्वच्छतेची सवय, सार्वजनिक जबाबदारी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ म्हणून पाहिले पाहिजे. पुढील टप्प्यात आपले लक्ष केवळ कचरा दिसू नये एवढे नसून कचरा निर्माण कमी करणे, त्याचे वर्गीकरण करणे, पुनर्वापर करणे आणि जलस्रोतांचे संरक्षण करणे असे व्यापक असले पाहिजे. या संदर्भातही विचार व्हायला हवा हीच अपेक्षा.
1: श्रोते हो, आपला परिसर स्वच्छ असेल तर व्यक्तीला त्याच्या दैनंदिन कामांमध्ये उत्साह येतो. आपण आपल्या देशाला मातृभूमी म्हणतो. या मातृभूमीतील भूमीवर स्वच्छता दिसून आली तर त्याच्या सौंदर्यात मोठी भर पडत असते. प्रगत देशाचं ते एक प्रमुख लक्षण आहे. त्यायोगे नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी पाळायला हवी याचंही शिक्षण मिळत असतं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निजिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

एफएम बँड 101.1 MHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. सायंकाळचे 7:30 झाले आहेत.

0: आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना आनंद गुडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आज कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भारत पशुसंवर्धन ऍप याविषयी डॉ गौतम खिल्लारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय यांची मुलाखत. त्यापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करूया या कृषी सल्ल्याने.
1: मंडळी नमस्कार. हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दुष्काळी परिस्थितीत पाणलोट व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी, दुष्काळ ही पर्जन्यमानातील कमतरता, पावसाचं असमान वितरण आणि उपलब्ध जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे निर्माण होणारी गंभीर समस्या आहे. याचा शेती, पाणी उपलब्धता आणि ग्रामीण जीवनावर परिणाम होऊ शकतो. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या परिस्थितीचं योग्य आकलन आणि उपलब्ध पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आवश्यक आहे. पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्जन्य जल संवर्धन, मृदा आर्द्रता संरक्षण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांना चालना देता येते. मंडळी, दुष्काळाची कारणं ही आहेत: दुष्काळाची निर्मिती, पर्जन्यमानातील कमतरता, पावसातील दीर्घ खंड, पर्जन्याचे असमान वितरण, वाढलेली वाष्पोत्सर्जनाची मागणी आणि जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे होऊ शकते. एखाद्या प्रदेशातील एकूण हंगामी पर्जन्यमान सामान्य असलं तरी पावसाचं असमान वितरण आणि पिकांच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्थेत पावसाचा अभाव असल्यास कृषी क्षेत्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाऊस न पडल्यास मातीतील उपलब्ध पाण्याचं प्रमाण कमी होऊन पिकांवर जलताण निर्माण होतो. त्याचप्रमाणे पावसातील दीर्घ खंडामुळे भूजल पुनर्भरण कमी होऊन विहिरी, तलाव आणि इतर जलस्रोतांवरील दबाव वाढू शकतो. मंडळी, वाढत्या तापमानासह इतर हवामान घटकांमध्ये होणारे बदल बाष्पीभवन, वाष्पोत्सर्जनाची मागणी वाढवू शकतात. परिणामी मातीतील उपलब्ध आर्द्रता जलद कमी होण्याची शक्यता असते. भूजलाचा अतिवापर, जलसंसाधनाचे अपुरे नियोजन, पाण्याचा अकार्यक्षम वापर आणि पिकांच्या पाण्याच्या गरजांकडे दुर्लक्ष यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू शकते. मंडळी, दुष्काळाचे प्रकार आणि परिणाम असे आहेत: दुष्काळाचं स्वरूप, कारणं आणि परिणामानुसार त्यांचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण. पर्जन्यात झालेली कमतरता किंवा पावसातील दीर्घ खंड यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला हवामानशास्त्रीय दुष्काळ असं म्हणतात. मातीतील उपलब्ध आर्द्रता पिकांच्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी होऊन पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम झाल्यास कृषी दुष्काळ निर्माण होतो. नद्या, तलाव, जलाशय आणि भूजल यासारख्या जलस्रोतांमधील उपलब्धता किंवा प्रवाह दीर्घकाळ सामान्य पातळीपेक्षा कमी झाल्यास जलवैज्ञानिक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या विविध प्रकारच्या दुष्काळाचा शेती उत्पादन, पशुधन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. मंडळी, दुष्काळाची तीव्रता, कालावधी आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी पर्जन्यमानातील विचलन, मृदा आर्द्रता, भूजल पातळी, जलाशयातील साठा आणि नदी प्रवाह यासारख्या घटकांचा विचार केला जातो. प्रमाणित पर्जन्यमान निर्देशांक अर्थात SPI वापर पर्जन्यमानातील कमतरतेचं विश्लेषण करण्यासाठी तर प्रमाणित पर्जन्यमान बाष्पोत्सर्जन निर्देशांक अर्थात SPEI याचा वापर पर्जन्यमान आणि संभाव्य बाष्पोत्सर्जन यातील बदलांचा विचार करून कोरडेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे निर्देशांक दुष्काळाची स्थिती, कालावधी आणि तीव्रता समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. मंडळी, दुष्काळी परिस्थितीत पाणलोट व्यवस्थापनाअंतर्गत दुष्काळाचे प्रकार आणि परिणाम आता आपण ऐकलेत.

0: मंडळी कृषी सल्ला आवडलाच असेल. कार्यक्रमात आता ऐकूया भारत पशुसंवर्धन ऍप याविषयी डॉक्टर गौतम खिल्लारे, सहायक आयुक्त पशुवैद्यकीय चिकित्सालय नायगाव यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेतकरी, आपण शेती करताना पशुधनाचा सांभाळ सुद्धा करतो, नव्हे आपली शेती जी आहे पशुधनाशिवाय होते असं म्हणताच येणार नाही, कारण शेतीसाठी पशुधन खूप आवश्यक आहे. मंडळी, सध्या जमाना आहे डिजिटल, कम्प्युटराइज्ड युग आहे, आणि या डिजिटल युगामध्ये अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स युग आहे असं म्हणायला हरकत नाही, आपण ज्याला एआय म्हणतो. या एआय युगामध्ये आपलं शेती क्षेत्र सुद्धा सुटलेलं नाही, आपल्या शेती क्षेत्रासाठी सुद्धा या डिजिटल माध्यमाचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होताना आपण पाहतोय, आणि त्याचे आपण लाभधारक सुद्धा आहोत असंही म्हणता येईल, कारण आपण रोजच अनुभवतोय वेगवेगळे आपल्या मोबाईलमध्ये ऍप्स येतात आणि त्यामुळं आपली कामं सुद्धा खूप सोपी झालेली आहेत असंही म्हणायला हरकत नाही. जसं की 1962 हे या ऍपच्या माध्यमातून सुद्धा आपल्या पशुधनाला समजा काही आजार झाला तर आपण हा 1962 नंबर जर डायल केला तर निश्चितच आपल्या पशुधनासाठी घरपोच सेवा मिळण्याची सुविधा देखील आपल्या पशुधन विभागामार्फत करण्यात आलेली आहे. मंडळी, त्यासोबतच आपल्या भारत सरकारकडून भारत पशुधन ऍप हे देखील विकसित करण्यात आलेलं आहे, आणि या ऍपच्या माध्यमातून आपल्याला काय सुविधा मिळतात हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत, आणि तसंच भारत सरकारच्या अर्थात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय डिजिटल पशुधन मिशन अर्थात NDLM अंतर्गत हे भारत पशुधन ऍप जे आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे. तेव्हा मंडळी, आज आपण हे भारत पशुधन ऍप काय आहे आणि याचे आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात, काय काय लाभ होऊ शकतात याबद्दल आज आपण निश्चितच जाणून घेऊयात, आणि या ऍपबद्दल माहिती देण्यासाठी अर्थात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर गौतम खिल्लारे सर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय नायगाव इथं सध्याला डॉक्टर खिल्लारे सर हे कार्यरत आहेत. तेव्हा आज आपण सरांकडून हे भारत पशुधन ऍप काय आहे, हे कसं काम करतं आणि शेतकरी बांधवांसाठी, आपल्या पशुपालक शेतकरी बांधवांसाठी हे कसं लाभदायक आहे हे आज आपण सरांकडून निश्चितच जाणून घेऊयात. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर खिल्लारे सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
2: पशुपालकांना नमस्कार.
1: सर, अगोदर मी म्हटल्याप्रमाणे सध्याला युग आहे डिजिटल युग म्हणायला हरकत नाही, आणि त्यामध्ये शेती क्षेत्र सुद्धा सुटलेलं नाही आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन झालेलं आहे. तेव्हा सर, आपलं शेती क्षेत्र जे आहे या शेती क्षेत्रामध्ये आपलं पशुधन जे आहे खूप महत्वाचा घटक आहे, आणि या महत्वाच्या घटकासाठी सुद्धा भारत पशुधन ऍप हे विकसित करण्यात आलेलं आहे. तर सर, या अनुषंगानं चर्चा करत असताना मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की हे भारत पशुधन ऍप आहे हे नक्की नेमकं काय आहे, आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय डिजिटल पशुधन मिशन अर्थात NDLM अंतर्गत हे सुरू करण्यात आलं आहे याबद्दल आपण काय सांगणार सर?
2: खूप छान प्रश्न विचारलात. आपण जर म्हटलं हे भारत पशुधन ऍप आहे, हे आपल्याला जे केंद्र सरकार जे पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग, आपण त्याला डिपार्टमेंट ऑफ अॅनिमल हजबंडरी आणि डेअरी आणि NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहकार्याने तयार केलेलं एक राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
1: हा,
2: नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन या अंतर्गत हे ऍप तयार झालेलं आहे. पूर्वी आपण काय करत होतो, जनावर समजा आपण लसीकरण केलं, कृत्रिम रतन केलं, काही आजार असेल किंवा काही मालकी हक्क असेल तर हे सगळ्या नोंदी पहिले पण नोंद वय असायच्या, त्या नोंदवर आपण त्याची एंट्री करत होतो. पण आता जसं जसं आपण टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे त्याप्रमाणेच पशुसंवर्धनमध्ये सुद्धा आता टेक्नॉलॉजीने पुढे येते. तर हा जो काही डाटा आहे हा डाटा हा भारत पशुधनच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जनावराची संपूर्ण माहिती त्याच्या जन्मल्यापासून आरोग्यापासून ते दुग्ध उत्पन्नापर्यंत एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपामध्ये साठवली जात आहे, आणि हा एक प्रकारे आपल्या जनावराचा डिजिटल जन्म दाखला किंवा आपण त्याला एक आरोग्य पत्रिकाच म्हणू.
1: छान. बरं सर, दुसरा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू शकतो की मानवांमध्ये जे आधार कार्ड आहे, आधार कार्डाशिवाय आजकाल कोणाचंही कोणतंही शासकीय काम होत नाही का? बरं सर, हे जनावरांसाठी सुद्धा आधार कार्ड विकसित करण्यात आलेलं आहे, आणि हे जे जनावरांना 12 अंकी टॅग लावला जातो त्याला आपण पशु आधार म्हणतो, हे पशु आधार याला का म्हटलं जातं आणि शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होतो?
2: जसं आपण आता म्हटलं त्याप्रमाणे, जसं माणसाला ओळखण्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड आहे,

0: तर त्या प्रकारेच पशुधनाला ओळखण्यासाठी त्यांचा 12 अंकी जो की एक बारकोड असलेला पिवळा आपल्याला जो कानाला आपण बिल्ला मारतो त्याला आपण इयर टॅग तर तो त्यालाच आपण त्याला पशु आधार म्हणतो. तर याच्यामध्ये जसं प्रत्येक गोष्ट आपल्याला माणसामध्ये आधारशिवाय काही होत नाही तसंच पशुसंवर्धनामध्ये जर कानाला जर बिल्ला असेल तरच आपण त्याला त्या पशुपालकाला आपण उपचार आहे लसीकरण आहे कृत्रिम रेतन आहे. आता समजा जर आपण बघितलं कुठे समजा एक नॅचरल क्लायमेटी झालेले नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी झालेली आहे तर त्या ठिकाणी सुरुवातीला आपण काय बघतो की ते कानातला बिल्ला त्याच्यावर जो 12 अंकी नंबर आहे कोणाचा आहे म्हणजे कुठल्या पशुपालकाचा आहे त्याच्यामध्ये गाय आहे म्हैस आहे त्याचं वय किती आहे कुठल्याची ब्रीड आहे तर याची सगळी माहिती आपल्याला फक्त जर आपण त्या भारत पशुधन ऍपवर जर टाकलं तर त्याची आपल्याला एक आपण जन्मकुंडली म्हणतो ती आपल्याला सर्व आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता तर गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं आहे त्याचे कुठलेही बाजारामध्ये असतील विक्रीचे व्यवहार असतील खरेदीचे विक्रीचे व्यवहार असतील ते सुद्धा ह्या जो 12 अंकी नंबर आहे पशु आधार आपण ज्याला म्हणतो कानातला बिल्ला त्याच्याशिवाय करण्यास मनाई केलेली आहे तो कंपल्सरीच आहे आपल्याला
1: म्हणजे प्रत्येक पशुधनाला असणं आवश्यकच आहे. खूप छान सर. बरं सर पुढचा प्रश्न मी तुम्हाला एक असं विचारू इच्छितो की जसं की 1962 हे जे ऍप आहे या ऍपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी हा नंबर जर डायल केला तर शेतकरी बांधवांना घरपोच सेवा जी आहे आपल्या पशुधनाला आपल्या पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या जाते. तसं सर हे जे भारत पशुधन ऍप आहे हे ऍपमुळे जे डोअर स्टेप सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो घरापर्यंत सेवा हे देणं शक्य आहे का बरं सर या भारत पशुधन ऍपमुळे?
0: हो आहे ना. तर आता आपण काय करतोय की आपल्या याच्या जो बघितलं 1962 जे ऍप आहे जे पशुपालक जे आहेत ते सुद्धा हे जे ऍप आहे 1962 ते ऍप आपल्या त्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकते. एकदा जर त्यांनी जे हे ऍप आहे ते मोबाईलवर डाऊनलोड केलं तर आपण त्यांना जर ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये जे काही त्या पशुपालकाकडे पशुधन आहे त्याच्या सगळ्या त्याच्यामध्ये नोंदी आढळते. नोंदीमध्ये आपण जर पाहिलं समजा माझ्याकडे एक गाय आहे तर मला आता मी कधी त्याला कृत्रिम रेतन केलेलं आहे तिचा गर्भाचा जो कालावधी आहे तिला कधी तपासायला हवंय ते त्या ठिकाणी आपल्याला सगळं पशुपालकाला ती माहिती त्या ठिकाणी त्या ऍपवरून दिसेल. त्याच्यासोबतच आपण त्याला डॉक्टरांनी कुठल्या कुठल्या प्रकारे उपचार केलेले ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसेल.
1: छान. हा खूप छान सर.
0: आणि त्याच्यासोबतच आपण ज्या काही नोंदी वगैरे घेतो आता समजा आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं सुरुवातीला याच्यामध्ये आपण कुठलाही आपण समजा कानामध्ये जर बिल्ला मारलेला आहे तर कानाला बिल्ला मारल्याच्या नंतर आपण काय करतो की त्या ऍपमध्ये भारत पशुधन ऍपमध्ये आपण काय करतो की सुरुवातीला त्याचं आपण आधार कार्ड ओनर रजिस्ट्रेशन करतो. ओनर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपण त्याला ओटीपी जातो त्याच्या ओटीपी झाल्याच्या नंतर ते ओनर रजिस्ट्रेशन आपल्याला कन्फर्म होतं. त्याच्यानंतर आपण तो कानाचा जो बिल्ला आहे तो त्याच्यानंतर आपण काय करतो तो नंबर टाकतो 12 अक्षरी त्या ऍपमध्ये त्याच्यासोबतच त्याच्या कानातला आपण फोटो तो पशुपालकासोबतचा तो सुद्धा आपण त्या ऍपवर आपण अपलोड करतो आणि त्याच्यानंतर अॅनिमल रजिस्ट्रेशन म्हणजे हे पूर्णपणे होऊन जातं आणि मग तो जो नंबर आहे तो त्या पशुपालकाच्या नावाने त्याचा जो आपण जो मालकी हक्क म्हणतो ते त्याच्या नावाने होऊन जातो.
1: खूप छान सर. बरं सर पुढचा प्रश्न मी तुम्हाला एक असा विचारू इच्छितो की सध्याला युग आहे एआयचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे या भारत पशुधन ऍपमध्ये आणि जी मशीन लर्निंग आहे अर्थात आपण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग असं म्हणतो अर्थात AI ML हे जे तंत्रज्ञान आहे सर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असतो असं वाचनामध्ये आलेलं आहे तर याच्यामधून सर रोगांचा प्रतिबंध आणि उपचारासाठी याचा वापर कसा केला जातो? बरं
0: हो त्याचा आपल्याला वापर करता येतो आणि खरं तर पाहिलं तर हे ऍपचं हे आधुनिक वैशिष्ट्य आहे. जेव्हा आपण हा डाटा भरतो जे या भारत पशुधनच्या ऍपमधून पूर्ण जर आपण जर बघितलं पूर्ण संपूर्ण देशामधील जे डॉक्टर किंवा जे काही कर्मचारी आहेत ते जनावरांच्या आजाराची नोंद लसीकरण कृत्रिम रेतन ह्या सगळ्या नोंदी या ऍपवर घेतात आणि तेव्हा हा जो डाटा आहे तो डाटा हा एकत्र येतो. AI असेल किंवा मशीन लर्निंग तंत्रज्ञान ह्या डाटाचे विश्लेषण करते. एक उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या विशिष्ट तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये FMD किंवा लंपी आजारची जर लक्षणं दिसू लागली तर हे तंत्रज्ञान आपल्याला आधीच अलर्ट करतं किंवा आपल्याला पूर्वसूचना देतं. त्यामुळे रोग पसरण्यापूर्वीच त्या भागामध्ये आपण लसीकरण मोहीम राबवून तिथेच आपल्याला त्या आजाराला रोखता येतं.
1: खूप छान. बरं सर पुढचा प्रश्न मी मला पडलेला एक प्रश्न आहे तो असा हे जे आपल्या पशुसंवर्धन विभागामध्ये दूध आणि पशुजन्य उत्पादनाची ट्रेसिबिलिटी आपण ज्याला म्हणतो अर्थात प्रोडक्ट ट्रेसिबिलिटी म्हणजे नेमकं काय आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला फायदा काय होणार आहे? बरं
0: ट्रेसिबिलिटी जर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण म्हणतो की उत्पादनाचा उगम शोधणे. हा तसं या ऍपमध्ये आपण जर पाहिलं तर जनावराचा टॅग आयडी आहे त्याचे भौगोलिक स्थान

0: लोकेशन, तो कुठला आहे, कुठला तालुका आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोसेसिंग प्लांट असतील तिथे सुद्धा हे ऍप्सशी जोडले गेलेले आहेत. आजकाल जर आपण जर पाहिलं ग्राहकांना किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला आपलं आपण जे दूध घेतोय किंवा पशुधन पदार्थ कुठून आले आहेत ते खरंच निरोगी आहेत का, की त्यांना कुठल्या प्रकारचं अँटीबायोटिक दिलेलं आहे, कुठलं कुठलं औषध दिलेलं आहे, ते सगळं ह्या ऍपमध्ये आपल्याला सगळ्या नोंदी असल्यामुळे आपल्याला त्या दुधाची आणि जे काही मास असेल आपण जे बघतोय अँटीबायोटिक वगैरे देतो मग त्याच्यामध्ये आपण त्याचा विड्रॉवल पिरियड असतो तो सुद्धा आपण पाहतोय. तर ह्यासाठी सगळ्या मासाची जागतिक दर्जाची जी आहे गुणवत्ता ती आपल्याला ह्या ऍपद्वारे आपल्याला कळते.
1: खूप छान, खूप छान सर. बरं सर, आपला भारत देश खूप विशाल देश आहे आणि या आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी हवामानाची परिस्थिती आहे.

0: भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी हवामानाची परिस्थिती आहे. सर, हे जे ऍप आहे भारत पशुधन ऍप, या ऍपचा वापर करून आपलं जे जाती सुधारणा, ज्याला आपण ब्रीड इम्प्रूव्हमेंट म्हणतो, ही कशी केली जाते? बरं, याबद्दल आपण काय
1: सांगू? याच्या ऍपमध्ये जर आपण जर बघितलं तर आपण याच्या ऍपमध्ये वेगवेगळ्या नोंदी घेतो. त्याच्यामध्ये आपण समजा गाय असेल तर त्या गाईला आपण सुरुवातीपासून कृत्रिम रेतन, त्याच्यापासून झालेलं वासरू, आणि त्या गाई असेल त्या गाईचं आपल्याला दूध जे आहे मिल्क रेकॉर्डिंग ते सुद्धा आपण या ऍपमध्ये घेतो. आणि ह्या ऍपद्वारे आपल्याला जे की बेस्ट जर्मप्लाझम जनावरे आहेत आणि त्याची जी जन्म देण्याची जी कॅपॅसिटी आहे पैदाशाची अचूक नोंद ह्या ऍपमध्ये आपण ठेवतो. म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणती जात आहे, उदाहरणामध्ये जर असेल आपल्याकडे लाल कंदारी आहे, गीर आहे, सहिवाल आहेत, उत्तम दूध देतात, तर त्या कुठल्या वातावरणामध्ये तंग होऊ शकतात याचा पूर्ण डाटा आपल्याला त्या ऍपमध्ये आपल्याला भेटतो. आणि त्याच्या प्रकारे आपण मग पुढचं त्यांचं जे ब्रिडिंगचं जे नियोजन आहे ते आपण त्याप्रमाणे आपण ते करतो.
0: छान. सर, शेतकरी बांधव तर शेती करतायत, शेतकरी बांधवांची दखल देखील घेतल्या जाते, परंतु सर शेती जी आहे शेती महिलांशिवाय शेती होते असंही म्हणता येत नाही, परंतु महिलांचा सहभाग जेवढा असतो तेवढा महिलांचं कौतुक देखील या शेती व्यवसायामध्ये होताना आपण पाहत नाही, परंतु योगदान मात्र खूप मोठं असतं. आणि हे पशुधनाचा सांभाळ करताना सुद्धा महिलांचं खूप मोठं योगदान असतं. नव्हे तर जवळपास 60-70% महिला हे शेतीचं काम महिलाच करतात असंही म्हणायला हरकत नाही. तर सर, या ऍपच्या माध्यमातून, अर्थात भारत पशुधन ऍप जे आहे या ऍपच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होण्यासाठी हे ऍप कसं उपयुक्त ठरू शकतं? बरं, याबद्दल आपण काय सांगणार?
1: ज्यावेळेस आपण बघतोय याच्यामध्ये जे आपण जे मालकी हक्क म्हणतोय तर त्याच्या आपण सुरुवातीला ज्या नोंदी असतात, आता माझ्याकडे समजा एखादं जनावर आहे तर त्याच्या नोंदी करताना आपण त्या महिलाच्या नावाने आपण त्याला मालकी हक्काच्या नावाने आपण त्याच्या नोंद करणं आपल्याला सोपं जातं.
0: आता नावानं होणं अपेक्षित आहे?
1: नाही, आपण कोणाच्या नावाने सुद्धा करू शकतो जे कोणी ओनर आहेत. पण आता जर आपण बघितलं काही महिला पशुपालन ज्या करतात, आता एक योजना आहे आपली विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून, हा दूध विकास प्रकल्प, तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये आपण त्याचे जे सदस्य आता ते आपण त्या महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे आपण त्यांना महिलाच घेतो सदस्य म्हणून, तर त्या ठिकाणी जे काही त्यांचे जे पैसे येतो दुधाचे वगैरे तर ते पैसे डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट टू बेनिफिशियरी आपण जे म्हणतो बेनिफिट ट्रान्सफर, किंवा दुसरं काही कर्ज असेल आता बँकेमध्ये वगैरे समजा कुठल्या असेल त्यावेळेस बँक लोन जर लागत असेल तर आपल्याला काय विचारते सुरुवातीला की त्याच्या कानामध्ये बिल्ला आहे का. आता बिल्ला जर असेल समजा तर मग आपण तो बघू, आपल्याला कळेल की कोणाच्या नावाने, यांच्याच नावाने आहे, महिलांच्याच नावाने का दुसऱ्या कोणाच्या नावाने आहे, तर त्याचा आपल्याला महिला सक्षमीकरणाचा उपयोग नक्कीच होतो.
0: छान, खूप छान सर. बरं सर, पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की भारत पशुधन ऍप हे जे ऍप आहे हे ऍप ओपन सोर्स आर्किटेक्चरवर आधारित आहे, याचा बँका, विमा कंपन्या आणि खाजगी व्यावसायिकांना याचा फायदा कसा होतो? बरं, याबद्दल आपण काय सांगा?
1: ओपन सोर्स म्हणजे हे ऍप पूर्णपणे सुरक्षित आहे, एपीआय द्वारे इतर प्रणालीशी सहजपणे जोडलं जाऊ शकते. आता जर आपण बघितलं बँका आणि जे विमा कंपन्या असतात, तर आता विमा कंपन्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर विमा कंपन्याला सुरुवातीला आपल्याला त्या पशुधनाची ओळख आपल्याला करण्यासाठी आपल्याला त्याच्यात काना जो बिल्ला असतो तो महत्वाचा असतो. हा, आणि त्याच्या आधारेच आपल्याला, आपण जर कानाचा बिल्लाचा नंबर जर आपण जर टाकला आता ऍपमध्ये तर पशुपालकासाठी, तर आपल्याला कळतं की ह्या माणसाकडे किती जनावर आहेत, आणि पर्टिक्युलरली तो जर टॅग नंबर असेल 12 अंकी की मग तोच अॅनिमल आपल्याला आहे का, तर त्याचा इन्शुरन्स करण्यासाठी आपल्याला टॅग असणं फार महत्वाचं आहे. आता वेगवेगळे लोन्स असतील बँकेमध्ये वगैरे, तर त्याच्यासाठी आपल्याला बँकिंगचं लोन देण्यासाठी आपल्याकडे किती जनावरं आहेत, पण त्यांना जर बसल्या जागी जर कन्फर्म करायचं असेल की बाबा हा माणूस आहे नावाचा, तर त्यांच्याकडे मला किती जनावरं बघायचं असेल, तर तो या भारत पशुधन ऍपवर त्यांचं नाव टाकून त्यांचा मोबाईल नंबर टाकून त्याला इझिली कळेल की समोरच्या व्यक्तीकडे एवढे जनावर आहेत, म्हणजे त्याला त्या ठिकाणी जायचं सुद्धा गरज नाही, आवश्यकता नाही.
0: खूप छान, खूप छान सर. बरं सर, सामान्य शेतकरी आहे, या सामान्य शेतकऱ्याला या ऍपचा वापर कसा करता येईल आणि हे ऍप या शेतकरी बांधवांनी कुठून डाऊनलोड करावं?
1: आपण म्हटलं त्याप्रमाणे आपण जे गुगल प्ले स्टोअर आहे तर त्या ठिकाणी भारत पशुधन 1962 तुम्ही जर टाकलं तर त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ते डाऊनलोड करायचं आहे. तर त्याच्यामध्ये एक रजिस्ट्रेशन असतं आणि एक गेस्ट युजर असतं, तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करू शकता. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येतो, ओटीपी टाकल्यानंतर आपलं ते रजिस्ट्रेशन कन्फर्म होऊन जातं गेस्ट युजरसाठी. रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला त्याचं नाव गाव आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागतं. एकदा आपण रजिस्टर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस त्या ऍपमध्ये येऊ 1962

0: मध्ये 1962 मध्ये ऍप आल्यानंतर आपल्याकडे जे काही जनावर असतील त्याच्या नोंदी आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातले जो कोणी डॉक्टर असेल त्यांनी कुठल्या कुठल्या नोंदी घेतलेल्या आहेत, त्याला कुठल्या कुठल्या लस दिलेला आहे, त्याचे कृत्रिम रेतन केलेलं आहे, मिल्क रेकॉर्डिंग जे आहे त्याचा दुधाचा डाटा तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो. त्याच्यासोबतच याच्यासोबत अजून एक ऍपचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आपल्याला पशु खरेदी त्याचं सुद्धा आपल्याला सेंट्रल लेवलचं ऍप आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जे लोक विकणारे असतील किंवा घेणारे असतील त्याची सुद्धा माहिती आपल्याला त्या ऍपवर आपल्याला पाहता येते.
1: छान छान छान. सर आपण भारत पशुधन ऍप याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. सर जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना संदेश काय द्याल बरं?
0: सर्व पशुपालकांना माझी हीच विनंती आहे की आपल्याकडे जेवढी काही पशुधन आहे त्या प्रत्येक पशुधनाला त्याच्या कानामध्ये जो बिल्ला आहे जो पशु आधार आहे ते आपण आपल्या कार्यक्षेत्रामधील जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे तिथल्या डॉक्टरशी तिथल्या कर्मचाऱ्याशी भेटून त्याचं रजिस्ट्रेशन भारत पशुधन ऍपवर आपण करावं. भारत पशुधन ऍप जर आपण जर केलं तर भविष्यामध्ये आपल्याला आता इन्शुरन्स आपली स्कीम सुरू आहे त्याला सुद्धा आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर कानाला बिल्ला असेल तरच ते क्लेम होतं, कानाला जर बिल्ला नसेल तर ते क्लेम होत नाही. विहित योजना आहेत त्याचा लाभ सुद्धा आपल्याला ह्या कानाला बिल्ला असेल पशु आधार असेल तरच तो पशुपालकाला होतो. आपल्याला लसीकरण असेल बाकीचा सगळ्या प्रकारचा जो पशुपालकाला आवश्यक जो डाटा आहे तो त्या पशुपालकाला या भारत पशुधन 1962 या ऍपवरून त्याला तो मिळतो. त्याच्यामुळे सर्व पशुपालकांना माझं आव्हान राहील की त्यांनी सर्वांनी आपल्या प्रत्येक पशुधनाला इयर टॅगिंग कानातला बिल्ला हे मारून घ्यावं.
1: खूप छान. सर आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना भारत पशुधन ऍपविषयी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: आताच आपण भारत पशुसंवर्धन ऍप याविषयी सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय चिकित्सालय नायगाव डॉक्टर गौतम खिल्लारे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

याबरोबरच आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं. निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकू शकाल.

0: तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: बरे मंडळी, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये ऑक्टोबर महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी माहिती ऐकता येईल. आणि संध्याकाळी 7:30 वाजता उद्या असेल केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांचं प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, ज्यामध्ये हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयीची माहिती आणि हिरवळीची खतं आणि जैविक खतांचा वापर याविषयी डॉ सचिन कारले यांची मुलाखत आपण ऐकू शकता. उद्याच्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया, तोपर्यंत निरोप द्या, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
4: सहज संवाद.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदक आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. भारताची मजबूत सुरुवात. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरामध्ये वाढ केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसूरसाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केला आहे. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
4: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के

0: मेहनत के इसमें जाएंगे। और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए MSP आज अप्रूव हुए हैं।
1: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली, त्याविषयी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली।
0: 1,86,000 करोड़ रुपीज का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है। इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा।
1: नवी दिल्लीसाठी नव्या ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेकरता 1,790 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। येत्या 2 वर्षात ही यंत्रणा राबवली जाईल। येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे। केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जाहीर केले। त्यामध्ये 2027-28 या वर्षांमध्ये प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे। 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत। यामध्ये सौर परावर्ती रंगांचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग, अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्वपूर्ण प्रगत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामधल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला। जागतिक शांतता आणि सुरक्षा अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचारविनिमय केल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांमध्ये म्हटलं आहे। आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी निकटचा संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं असंही त्यांनी म्हटलं आहे। गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली। या कारवाईमध्ये इराणी बोटीवरून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे। या मोहिमेमध्ये 526 किलो अंमली पदार्थ पकडले। लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक म्होरक्या मुसा उर्फ आसिफ फौजी भारतीय सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीमध्ये गारद झाला। गुरुवात कालन इथे मुसा चकमकीमध्ये मारला गेला। यामुळे जम्मू काश्मीरमधल्या या संघटनेच्या जाळ्याला जबर धक्का बसला आहे असं केंद्रीय गृहखात्यानं म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली। या स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह 69 पदकांची कमाई करत पदतालिकेमध्ये 8वं स्थान पटकावलं आहे। ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून।
2: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं आहे। अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला। तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं। या विजयासोबतच त्यांनी 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे। पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात

0: सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीनबरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
1: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकांमध्ये 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि अमीर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 18 षटकात बिनबाद 172 धावा झाल्या होत्या. रशियन सशस्त्र दलामध्ये सामील होण्यासाठी भारतीय नागरिकांनी स्वेच्छेनं आपलं भारतीय नागरिकत्व सोडू नये असा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. स्वयंसेवी संस्थांसह विविध खासगी संस्थांकडून परदेशी नागरिकांना रशियन सशस्त्र दलामध्ये भरती केलं जात असल्याचे मंत्रालयानं नमूद केलं आहे. अशा एजंट्स आणि संस्थांकडून मिळणाऱ्या नोकरीच्या संधी स्वीकारण्यापूर्वी योग्य ती शहानिशा करावी असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. एमटी होनोर या जहाजावरच्या भारतीय खलाशाचा समुद्र चाच्यांबरोबरच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे. सोमालियातल्या पंटलँड सागरी पोलीस दलानं उघडलेल्या चाचेविरोधी कारवाईमध्ये ही चकमक उडाली होती. अमेरिकेनं इराकमधून आपल्या सगळ्या सैन्य तुकड्या मागे घेतल्या आहेत. तब्बल 12 वर्ष चाललेला हा संघर्ष अखेर संपुष्टात आला असून इराकसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा अवैधरित्या ओलांडू पाहणारे 41 जास्त घुसखोर सीमेवरच्या चकमकींना बळी पडल्याची माहिती अफगाण लष्करानं दिली आहे. या कालावधीमध्ये नूरिस्तान या परगणातल्या कामदेश इथून 62 घुसखोरांनाही पकडण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. भारताची मजबूत सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.